असत तेव्हा या जगात आपण अशी एखादी सुंदर गोष्ट देतो जी याआधी ती जगामध्ये उपलब्ध नव्हती किंवा अस्तित्वात नव्हती. अस्तित्वात नसलेली एखादी सुंदरशी गोष्ट आपल्याकडून कळत नकळत जगाला दिली जाते. मग ते आपल्या वागण्यातनं असो, आपल्या बोलण्यातनं असो, आपल्या कामातनं असो, कार्यातनं असो, मोठा जर आवाका असेल तर अशा अनेक गोष्टींचा सुंदर परिणाम जगावर होऊ शकतो जेव्हा आपण आपल्याबरोबर खरे असतो, जेव्हा आपण आपल्यासारखे असतो. अजून सोपं करूया. मेडिटेशनमध्ये ध्यान करत असताना अशी उकल होत जाते, आपल्याला त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी सोप्या पद्धतीने आपल्यापर्यंत यायला सुरुवात होतात. म्हणजे आधी कसं होतं की आपण आपल्याशी खरं असणं, मग कसं होतं की आपल्याला आपल्याबद्दल खरं माहीत असणं, आणि मग अजून एक गोष्ट लक्षात येते की आपल्याला आपल्यासारखं वागायचं आहे, मला माझ्यासारखं वागायचं आहे. असं हळूहळूहळू त्या गाभ्यापाशी जात राहण्याचा जो प्रवास आहे तो आपल्याला मेडिटेशन किंवा ध्यान करत असताना साध्य व्हायला सुरुवात होते किंवा आपण त्या प्रवासाकडे जातो. ते एक मार्गदर्शन त्याचं होतं की कसं हे आपल्याला साध्य करायचं आहे. बरेच श्रोते आहेत आपले जे ध्यान करतात, मेडिटेशन करतात, त्यांना या गोष्टींची जाणीव व्हायला सुरुवात झाली असेल. आणि जी मंडळी अजून थोडंसं कसं जमणार ह्या विवंचनेत असतील त्यांना कदाचित आता थोडं थोडं आपली ही जी मेडिटेशन सिरीज सुरू आहे गेली काही महिने त्यातून थोडीशी प्रेरणा मिळू शकते की ध्यान करूया, कसं वाटतं ते तरी बघूया. ह्या जरी विचाराकडे आपण आलो ना तरी हळूहळू तो प्रवास खूप सुंदर पद्धतीने सुरू होतो, एवढं मात्र नक्की.

पटकन कोणी कोणी सहभाग नोंदवला आत्तापर्यंत ते सांगते, आणि त्यानंतर आपण किल्ल्यावर असणारा एखादा तलाव आणि त्या काठी असलेलं मंदिर ह्याच्याबद्दल बोलणार आहोत. पण ह्या स्वतःशी खरं असण्याबद्दल एक गोष्ट मात्र बऱ्याच जणांनी सांगितली की त्यासाठी आपण दुसऱ्यावर असं म्हणजे एकदम बघा मी कसं आहे असं सांगण्याची काही गरज नाही. आपण अत्यंत नम्रतेने, ही गोष्ट खूप कठीण आहे स्वतःशी खरं असणं, पण ती अत्यंत नम्रतेने आपण सगळ्यांसमोर मांडू शकतो हा सुद्धा त्यातला खूप महत्त्वाचा भाग आहे. विकास भुरे, सुषमा भुरे, श्रावणी भुरे, प्रताप जाधव, बलभीम बाबळ सुरे, सुप्रिया सुगवेकर, रवींद्र साने, त्यानंतर आपल्याला मेसेज आहे श्रीराज यांचा, आर्यन सोमवंशी, प्रशांत मराठे, प्रणोती कुलकर्णी, नारायण जोशी, रवींद्र शेणोय, श्लोक आणि स्पंदन काळे, मीनाक्षी राजे, सुकृत देविका यांचा मेसेज आहे आपल्याला, सरोज कुर्डूकर, खनिका भगत, पूनम सोईतकर, रत्नाकर सोहनी, चंद्रशेखर मुळेकर, रवींद्र तिळकरी, अरुण घोगळे, शिवाजी दळवी, संजय सिंग राजपूत, ज्योती भुईर, जयेंद्र शहा, श्रीनिवास हिंगणे, रवींद्र जोशी, सुनीता उत्तुरकर, विवेक लोंढे, किशोर यादव, सुमेधा परांजपे, विकास आणि राजश्री कुलकर्णी, सुरेश जेजूरकर, आबा पाटील, संजय कुलकर्णी, बाळशीराम आणि योगिता जाधव, अंजली पाटील, अनिल बनसोड ह्या सगळ्या मंडळींनी आत्ता आपल्याला मेसेज केलेला आहे. आणि आता काय करू, एका गाण्यानंतर किल्ल्यावरच्या एका मंदिराबद्दल सांगू की नको, आत्ता आपण सुरुवात करूया आधी. आज आपण बोलणार आहोत रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग तालुक्यात एक खूप सुंदर किल्ला आहे ज्याला ज्याचं नाव आहे डोंगरी किल्ला आहे तो. त्याचं नाव जरी सागरगड असलं तरी तो समुद्रकिनाऱ्याला लागून नाही आहे, तो डोंगरी किल्ला आहे, तो थोडासा समुद्रकिनाऱ्यापासून लांब आहे. पण अलिबागमधला हा किल्ला सागरगड खूप मोठा आहे का? नाही. एका दिवसाचा ट्रेक छान होऊ शकतो का? अगदी छान होऊ शकतो. कठीण ते आता आपापल्यावर अवलंबून असतं, किती कठीण सोपं हे आपण कसं सांगणार, ते प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो. पण किल्ल्यावर जाता येऊ शकतं एका दिवसात आणि तिथे छान वेळ घालवता येऊ शकतो एवढं मात्र नक्की. फक्त पावसामध्ये आजूबाजूला बराच चिखल असतो त्यामुळे त्याची काळजी घेणं हे फार फार गरजेचं आहे. म्हणजे पावसाळ्यामध्ये ट्रेकिंगला जायचा उपक्रम बऱ्याच जणांचा असतो, पण काही किल्ले असे असतात त्यांची वाटच मुळात प्रचंड चिखलाची असते, त्यामुळे त्याची काळजी घेऊन त्याबद्दलची माहिती घेऊन आपण तिथे जायचं. सागरगडावर आता बऱ्याच किल्ल्यांवर बांधीव तलाव आहेत आणि बऱ्याच किल्ल्यांवर त्यांचा मोठं विस्तीर्ण पठार असल्यामुळे वरचं तिथे नैसर्गिक तलावसुद्धा आहेत. तर सागर किल्ल्यावर सुद्धा म्हणजे सागरगडावर एक मोठा तलाव आहे. इतर पाण्याची टाकी वगैरे सगळे असतातच, कुंड असतात पाण्याचे, पण सागरगडावर एक असा तलाव आहे छान आणि तो बऱ्यापैकी मोठा आपल्याला दिसतो. आता सागरगडावरची मंदिरं ह्याच्याबद्दल बोलायला गेलं तर देवीचं एक मंदिर आहे, त्याच्यानंतर सुरुवातीला म्हणजे तलावाच्या काठाशी नव्हे पण अगदी सुरुवातीला सिद्धेश्वराचं एक शंकराचं मंदिर आहे, आणि वर जसे आपण जाऊ तर तलावाच्या जवळ तिकडचा गडेश्वर हे सुद्धा शंकराचंच मंदिर आहे, तर गडेश्वराचं देऊळ आहे. या सगळ्या किल्ल्यांवरची जी मंदिरं आहेत त्यांची नावं इतकी छान असतात आणि ती मंदिरं छोटी असतात, काही वेळेला फार मोठी नसतात, काही वेळेला फार लहान असतात, काही वेळेला मध्यम आकाराची, पण खूप सुबक असतात. आणि आपण जेव्हा त्या किल्ल्यांवर जातो, त्या मंदिरांमध्ये जातो, तेव्हा तिथल्या वरच्या त्या गणेश्वर आता वरचं जे शंकराचं मंदिर आहे अशा छोट्या छोट्या मंदिरांमध्ये सुद्धा कुणीतरी फुलं वाहिलेली, कुणीतरी तिथे पूजा केलेली आपल्याला आढळून येतं. तर जो कोणी जातो तिथे अत्यंत भक्तिभावाने त्या गडावरचा जो ईश्वर आहे गणेश्वर त्या शिवलिंगाची पूजा करतो. आणि खालचं सिद्धेश्वर तर प्रसिद्ध आहेच. असा महाराष्ट्रातला अलिबागमधला किल्ला सागरगड आणि त्यावर असलेला तलाव. बांधीव तलाव आहे का? नाही, पण पाण्याचा खूप मोठा साठा तिथे आहे आणि पावसामध्ये असे वगैरे छान ढग त्याच्यावरनं वाहत असतात. आणि तिथला त्या डोंगर किल्ल्यावरचं मंदिर सिद्धेश्वर

0: इथेच थांबणार आहोत. आज बऱ्याच जणांनी मेसेजेस केलेत. संदीप कडवे आहेत, त्यानंतर उदय कुलकर्णी, आनंद परब, आपल्याला मेसेज आहे संपदा भाटवडेकर यांचा, वैष्णवी खुटले, सुरेश आणि सुप्रिया गांधी, सुहास सरवटे, राजेश शहा, विजय जोशी, या सगळ्यांनी नव्याने मेसेजेस केलेले आहेत. आता मात्र मी हा पुढे वंदन कार्यक्रमातला सहभाग सांगणार नाही आहे, पण अजून छान छान गीतं ऐकूया आणि या कार्यक्रमात आपण आता इथेच थांबतो आहोत. वंदनमध्ये भेटूया 6:05 रेनबो फंडेच्या पूर्वार्धात.
1: चंद्रभागे चातिरी उभा मंदिरी तो पहावी केवरी.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्यूजिकली योर्स।
1: आकाशवाणी मुंबई FM रेनबो वाहिनी 107.1 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर रेनबो फंडेच्या पूर्वार्धात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। सगळ्यांना नमस्कार आणि सुप्रभात। आत्ताच जर काही मंडळी कार्यक्रमाशी जोडले गेले असतील त्यांच्यासाठी लगभग सुरू असेल आत्ता सकाळी। पूर्वार्धामध्ये आपण बऱ्याच छान छान गोष्टींवर बोलणार आहोत आणि उत्तरार्धामध्ये आनंदी कसं राहायचं आणि अजून काही आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचा आढावा घेणार आहोत। पूर्वार्धामध्ये कशाबद्दल आज खूप महत्त्वाचे दिनविशेष आहेत त्यांच्याबद्दल बोलूया आणि आज स्वागत सिरीज लवकर करणार आहे। आत्ताच म्हणजे दोन गाणी झाल्यानंतर आत्ता एक गाणं, त्याच्यानंतर हवामान वृत्त, हवामानाचा अंदाज, मग एक गाणं आणि लगेचच स्वागत सिरीज करणार आहोत। आज कोणाचं स्वागत करणार आहोत लगेच ते सांगेन, पण आत्ता सुंदरशा गाण्याने सुरुवात करूया, मग असेल हवामान वृत्त, हवामानाचा अंदाज आणि मग आपला कार्यक्रम असा सुरू राहील। आज आपल्याबरोबर आहे मी रश्मी आंबेडकर।

आणि आता आपण ऐकणार आहोत हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. काल मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आकाश अंशतः ढगाळलेलं राहिलं. कमाल तापमानाची नोंद कुलाबा इथे झाली 32 अंश सेल्सिअस, सांताक्रूज इथे झाली 33 अंश सेल्सिअस. किमान तापमानाची नोंद कुलाबा इथे 28 अंश सेल्सिअस, सांताक्रूज इथे 27 अंश सेल्सिअस. सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथली उपलब्ध होऊ शकली नाही, सांताक्रूज इथे 79%. पावसाची नोंद कुलाबा इथली उपलब्ध झाली नाही, सांताक्रूजमध्ये पावसाची नोंद झालेली नाही. येत्या 24 तासांकरता हवामानाचा अंदाज असा आहे. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आकाश ढगाळलेलं राहील आणि काही वेळेला हलक्या पावसाच्या सरींची शक्यता वेधशाळेने वर्तवली काही ठिकाणी. या दरम्यान मुंबईत कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 27 अंश सेल्सिअस इतपत राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी 75 किलोमीटरपर्यंत कोणत्याही प्रकारची सूचना किंवा इशारा नाही. दीव, दमण, त्यानंतर काही भागामध्ये इतर वरच्या भरतीच्या वेळी समुद्रामध्ये 3.2 ते 3.5 मीटर्सच्या लाटा उसळण्याची शक्यता वर्तवलेली आहे. अन्यतः कुठलीही सूचना किंवा इशारा उत्तर महाराष्ट्र किंवा दक्षिण महाराष्ट्राच्या किंवा गोव्याच्या किनारपट्टीसाठी अशा प्रकारची नाही. ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी येत्या 24 तासांकरता काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वेधशाळेने या 3 जिल्ह्यांसाठी सांगितलेली आहे. आत्ताच आपण ऐकलं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज.

0: श्रीमन्महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः।

रेनबो फंडेच्या पूर्वार्धामध्ये आपण भेटलो आहोत आणि आपण आता स्वागत सिरीजमध्ये अशा एका छानशा विषयावर बोलणार आहोत जो खूप आपल्या जिव्हाळ्याचा विषय आहे. नवीन काहीतरी आपण जेव्हा वस्तू घेतो किंवा नवीन आपल्या गोष्ट आयुष्यात येते, माणूस आयुष्यात येतं किंवा काही नवीन घर, या सगळ्याबद्दल बोलत असताना खरेदीबद्दल आपण मागे बोललो एकाने, कपड्यांची खरेदी, त्याच्याच थोडंफार जवळचं जाणारं किंवा आपण असं म्हणूया की त्याच्या जवळपास जात असलं तरी स्वतःचं एक विश्व त्याला आहे आणि ते म्हणजे जेव्हा आपल्या आयुष्यात नवीन पुस्तक येतं. आता कितीतरी जणांना आपलं असं झालं असेल की वा हे काय फिलिंग आहे, नवीन पुस्तक आयुष्यात येणं याच्यासारखी भावना आपण नाही व्यक्त करू शकत. अगदी खरंय. सांगायला एक आवडतंय की आता एक नवीन निरीक्षण असं नोंदवलं गेलंय की तरुण पिढी जी आहे, आताची नवी पिढी एकदम लेटेस्ट, त्या पिढीला पुन्हा एकदा छापील पुस्तकांचा कल त्यांचा वाढतोय. पुन्हा एकदा त्यांना छापील पुस्तक

पुस्तकं हातात हवी आहेत असं वाटायला लागलेलं आहे, कारण त्याच्याकडे त्यांचा भर होतोय किंवा त्याच्याबद्दल त्यांना अधिक कुतूहल आहे, उत्सुकता आहे आणि पुस्तक हातात घेऊन वाचण्यावर त्यांचं आता प्रेम आहे. मधला एक बराच मोठा काळ असा होता, अजूनही आहे, की आपल्या मोबाईलमध्ये किंवा एक विशिष्ट ॲप असतं त्याच्यावर पुस्तक वाचायला किंवा ऐकायला आवडायची, तीही लोकप्रियता अजूनही आहेच. पण नवीन पिढी पुन्हा एकदा पुस्तक खरेदीकडे चाललेली आहे आणि हातात पुस्तक असायला हवं असं त्यांना वाटू लागलेलं आहे. तर ह्याबद्दल पुस्तक जेव्हा आपल्याकडे नव्याने येतं त्यावेळेला आपण त्याचं स्वागत कसं करतो, तर सगळ्यात आधी बऱ्याच मंडळींनी हे अगदी मनात आणलं असेल की नवं पुस्तक आल्याबरोबर त्या नव्या कोऱ्या पुस्तकाचा, त्याच्या कागदांचा सुगंध एक वेगळाच असतो. तो घेणं किंवा ते चाळून बघणं, त्याच्या पुढे काय चित्र आहे, मागे कसं चित्र आहे, असं सगळं, आणि मग ते आता आपलं पुस्तक आहे या भावनेने आपण त्याला घरी घेऊन येतो. पण ते घेण्या अगोदर त्याचे असं प्रत्येक पान, त्याचं प्रिंट कसं आहे, मग त्याच्यातलं जे प्रिंट आहे त्याच्याशी सुद्धा आपली मैत्री व्हावी लागते. बऱ्याचदा असं होतं की पुस्तक खूप आवडलेलं असतं पण बरेच जण असं म्हणतात की मला ना प्रिंट नाही आवडली, त्याची छान नाही आहे ती प्रिंट, ते शब्द छान नाही वाटत आहेत, पुस्तक चांगलं असेल पण प्रिंट नाही आवडली, असं सुद्धा म्हणणारी मंडळी आहेत. तर या सगळ्याचा विचार करून नवीन पुस्तक आपण आपल्या आयुष्यात आणतो, सुगंध त्याचा घेणं, तो असा आता मेमरी झाला आहे आपला कायमस्वरूपाची, आणि त्याला हाताळणं आणि मग ते घरी आल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये त्याचा काय परिणाम होतो यावर आपण बोलणार आहोत या गाण्यानंतर.

आपण भेटलो आहोत आपल्या रेनबो फंडेच्या पूर्वार्धामध्ये आणि पुस्तक नवीन आल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला काय काय प्राप्त होतं नवीन पुस्तक आल्यानंतर, तर एक म्हणजे नव्या गोष्टींची माहिती मिळणं म्हणा किंवा आत्मविश्वास वाढणं, स्मरणशक्ती वाढणं या सगळ्या गोष्टी तर आहेतच, पण त्या पुस्तकाचा विषय काय आहे, तो कसा पुढे जातोय, यातून काही वेळा ना सहानुभूती असेल किंवा भावनिक बुद्धिमत्ता ज्याला आपण म्हणतो, इमोशनल कोशंट ज्याला आपण म्हणतो, तो सुद्धा वाढायला या पुस्तकांमुळे मदत होते. शब्दसंग्रह आपला वाढतो, संवाद कौशल्य चांगल्या प्रकारे अधिक होऊ शकतं, सकारात्मक विचारसरणी त्यातून येते आणि एकमेकांशी जोडलं जाणं, म्हणजे काही वेळेला गप्पांचे विषय बऱ्याच घरांमध्ये पुस्तकं असायची आधी. सगळे जमल्यानंतर जसं सिनेमाबद्दल बोलतो आपण, जेवणाबद्दल बोलतो, तसं बऱ्याच घरांमध्ये काय नवीन वाचलंयस आणि मग ते पुस्तक कसं आहे ह्यावर छान गप्पा व्हायच्या, चर्चा व्हायच्या, काही वेळेला वादही व्हायचे, पण त्यातूनच संवाद किंवा नवीन शब्द किंवा नवीन विचार त्याची देवाणघेवाण होणं हे सुद्धा पुस्तकांमुळे, नव्या पुस्तकांमुळे, नव्या विषयांमुळे सहज साध्य होतं. त्यामुळे आजच्या स्वागत सिरीजमध्ये नवी पुस्तकं, जर तुम्ही बऱ्याच दिवसापासून एखादं नवं पुस्तक खरेदी करण्याचा विचार करत असाल किंवा आणून ठेवलं आहे पण अजून वाचलं नाही आहे असं होत असेल, तर आजचाच तो दिवस आहे ज्यात आपण त्याची सुरुवात करू शकतो. नवीन पुस्तकाबद्दल बोललो स्वागत सिरीजमध्ये, एक सुंदर गाणं ह्यानंतर आपण ऐकणार आहोत, व्यावसायिक विराम आणि मग पुढल्या विषयाकडे.

0: श्रीमन महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः।

मी एक कविता सादर करणार आहे आणि अशा प्रकारच्या कवितांनी आपलं भावविश्व इतकं समृद्ध केलं आहे. आपल्या आजूबाजूला निसर्गात अनेक छान छान घडामोडी घडत असतात. आपल्याला आपण त्याची दखलही घेतो, आपल्याला त्या गोष्टी आवडतात सुद्धा, आपण त्याचं निरीक्षणसुद्धा करतो. पण ह्या सगळ्या घडणाऱ्या घटना आपल्या मनाशी जोडून किंवा आपल्या आयुष्याशी जोडून त्या निसर्गाला आपल्या आयुष्यात सहभागी करून घेणं, हे ह्यांच्या कवितांचा आपण म्हणूया स्थायीभाव होता किंवा ह्या कवितांचं मूळ होतं. तिथून त्यांच्या कविता प्रकट होत असत आणि म्हणूनच आजही त्यांनी आपलं सगळं विश्व व्यापून टाकलेलं आहे. ही जी कविता आहे ना, ती आपल्यापैकी काही जणांना अभ्यासाला सुद्धा असणार आहे किंवा होती, तर सादर करते. कवयित्री असं म्हणतात, अंगणात वृक्षवेली झरे ऊन पानातून दारापर्यंत पोचली जाळीदार पखरण, काम तसे

कोणीच टाकून उभी दाराशी राहते, छाया प्रकाशाची फुले डोळाभर साठविते. अंगणात वृक्षवेली मागे पश्चिम केशरी, पानाफांद्यातून उभी द्वारका दुसरी. घरी भरतो काळोख नाही भान हे मनात, तप्त सोनियाची धूळ मीही भरते भांगात. येती वारियाच्या लाटा झिम्मा चालतो फांदीशी, कधी ढळावीत फुले कधी लावावी मुळाशी. उभी राहून प्रसन्न त्यांचे झुलणे पाहते, माझा झुलतो पदर मीही लयीत वाहते. शेवटी त्या म्हणतात, गूढ दाट अंधारात उभ्या स्तब्ध वृक्षवेली, गूढ दाट अंधारात उभ्या स्तब्ध वृक्षवेली, रंग निघून या गेले पाने फुले ही मिटली. त्याच अंधारात उभे मन मिटून चालले, त्याच अंधारात उभे मन मिटून चालले, तन विरून सुखाने चंदनाचे झाड झाले, तन विरून सुखाने चंदनाचे झाड झाले. अंगणात वृक्षवेली झरे ऊन पानातून, दारापर्यंत पोचली जाळीदार पखरण. इंदिराबाई संत यांची ही कविता आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या परिचित असेल, बऱ्याच जणांनी अभ्यासली असेल. आज त्यांचा स्मृतिदिन आहे, थोडं त्यांच्याविषयी बोलूया आणि अजून त्यांच्या काही कविता दोन तरी किमान आपल्यासाठी घेऊन आले. सुंदर सुंदर गाणी त्यांची ऐकणार आहोतच.

इंदिराबाई संत ह्यांची कविता निसर्गाशी आपल्याला असलेलं नातं आणि आपलं आयुष्य ह्यांना जोडणारी आहे. मराठी आणि मानसशास्त्राच्या त्या शिक्षिका होत्या, प्राध्यापिका होत्या, आणि मला वाटतं म्हणूनच त्यांच्या कवितांमध्ये ना हे मानसशास्त्र किंवा आपल्या मनाचं जे चाललेलं असतं मनात वेगवेगळ्या गोष्टी, मग तो आनंद असो, घालमेल असो, दुःख असो, त्याचं नातं त्या खूप सुंदर निसर्गाशी जोडत असत आणि मग ती कविता आणखीन आपलीशी वाटत असे. म्हणजे आपण बघतो ना की पानांचा सडा पडला आहे, मग आपण त्याच्याशी अगदीच जोडले जाऊ शकतो की माझं दुःख असंच आहे, किंवा मला होणारा आनंद हा वाऱ्याच्या सळसळीसारखा आहे, कारण ती आपण ऐकलेली असते, अनुभवलेली असते, त्यामुळे खूप सहज आपण त्याच्याशी संबंध जोडू शकतो. आणि ही सहजता त्यांच्या कवितेमध्ये होती. शेला, मेंदी, मरवा, रंगबावरी, बाहुल्या, मृण्मयी, चितकळा, गर्भरेशीम, वंशकुसुम, निराकार हे त्यांचे खूप गाजलेले सगळे काव्यसंग्रह आहेत. मग त्याबरोबरीने कथासंग्रहसुद्धा त्यांचे खूप प्रसिद्ध होते. पण एकंदरीत आयुष्याचा अनुभव हा त्यांच्या कवितांमधून खूप वेगवेगळ्या प्रकारे आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. निसर्ग कविता, निसर्गावर अत्यंत सुंदर पद्धतीने काहीतरी भाष्य करणं, म्हणजे नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी, घर माझे चंद्रमोळी, हे पावसाला अत्यंत धाडसाने त्या सांगतात की कसं म्हणजे तू येतोयस आणि माझा आता मी वाट पाहते कोणाची तरी आणि काय चाललंय तुझं, अशा पद्धतीने इतका तो जवळचा आहे की त्या त्यांना प्रश्नसुद्धा विचारू शकतात त्यांच्या कवितांमधून. असं नातं निसर्गाशी त्यांनी त्यांच्या कवितेंमधून सांगितलेलं आहे. म्हणजे बघा, उदाहरण द्यायचं झालं, किती सुंदर आहे कविता. झिमझिम पाऊस आभाळ भरून, शिरशिर गारवा वारा भरून, कातर वेळा अंधार भरून, मिणमिण दिवे सावल्या भरून. हे झालं सगळं वर्णन आजूबाजूचं. परत आहे का? झिमझिम पाऊस आभाळ भरून, शिरशिर गारवा वारा भरून, कातर वेळा अंधार भरून, मिणमिण दिवे सावल्या भरून. पुढे त्या म्हणतात, मुके घर दालन दालन, मुके तन मुके मन, मुके काहूर इथून तिथून, मुका ताण पदर भरून. हे जे जोडणं आहे ना आजूबाजूच्या परिस्थितीशी आपल्या मनाला, इंदिराबाईंनी इतक्या सुंदरपणे केलं आहे आणि इतकं प्रयोगशील आहे त्यांचं काव्य की अजूनही ते असं म्हणजे कायमच आपल्या बरोबर राहणार आहे आणि प्रत्येक पिढीला ते तसंच भारावून टाकणार आहे. गाणं ऐकूया आणि मग अजून एक कविता आणि मग वेगळ्या विषयाकडे.

0: श्रोते हो, अनेक उत्तमोत्तम भावगीतांनी मराठी रसिकांचं भावविश्व उजळणाऱ्या सुमन कल्याणपूर या नावाला हिंदी सिनेसंगीतातही एक वेगळं स्थान आहे. त्यांचं हे योगदान आणि त्याबरोबरच सुमनताईंच्या काही हृदय व्यक्तिगत आठवणी घेऊन येत आहेत सुसंवादिका मंगला खाडीलकर.
1: त्या असं म्हणायच्या की मी संगीतकाराची गायिका आहे. संगीतकाराला जसं माझ्याकडनं गाऊन घ्यायचंय तसं त्यांनी मला सांगावं आणि खटकलं कुठे तर मी सांगेन, किंवा मला ह्यापेक्षा थोडीशी वेगळी तान घेतली किंवा ही हरकत जर वेगळी घेतली तर तुम्हाला चालेल का असा प्रश्न मी विचारलाय.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर विशेष अत्तर क्षणांचा दरवळ भाग दुसरा, सोमवार दिनांक 13 जुलै रोजी दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: श्रीमन्महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आईवडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूलवर बसू का हो, माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो।

कवयित्री इंदिराबाई संत यांच्याविषयी आपण बोलतो आहोत. रेनबो फंडेचा पूर्वार्ध सुरू आहे. आकाशवाणी मुंबई एफ एम रेनबो वाहिनी 107.1 MHz आणि न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर आपण हे सगळे कार्यक्रम ऐकतोय. आज आपल्याबरोबर मी रश्मी आंबेडकर. इंदिराबाई संत यांची कविता शेवटी म्हणजे अगदी त्यांच्याविषयी बोलत असताना आपण म्हणालो की आपलं भावविश्व असंही निसर्गाने आपण इतके समृद्ध आहोत. फक्त त्या निसर्गाला आपल्या मनाशी जोडण्याचं खूप छान काम इंदिराबाई संत यांच्या काव्यामधून झालेलं दिसतं. आणि त्यांनी ते आयुष्यभर त्या पद्धतीच्या कविता रचून त्या पद्धतीच्या कविता करून आपलं भावविश्व समृद्ध तर केलंच, पण हा सहसंबंध आयुष्यभराचा असणार आहे. आपण निसर्गाचे घटक आहोत आणि ह्याचं भानही आपल्याला ठेवायला हवं ही कुठेतरी एक जाणीव आपल्याला होत राहते त्यांच्या कविता जेव्हा आपण ऐकतो तेव्हा. पिंपळ पाने नावाची त्यांची कविता आहे.

पिंपळाची पाने दाट हिरवी ते जाळती, घेती आभाळ खेळायाला वाऱ्या संगत गाणे गाती, जाळीच्या सावलीत पाने आपण गुंजारावी, प्रीतीची कुजबुज त्यांना चोचीत भरवावी। पिवळी पानगळ, शेवटी त्या म्हणतात, पिवळी पानगळ कसा पाऊस सोनियाचा, आणतो चोचीतून विजा टिपल्या आभाळाच्या। गडद संध्याकाळी पानगळीत एकटी मी, आसू टिपून या जावे आता पिवळ्या पाखरांनी। पालवी पिंपळाला पासून सुरू झालेली ही कविता हळूहळू तिचा प्रवास होत जातो पुढे पानगळतीपर्यंत। म्हणजे हा संबंध इंदिराबाई संत यांनी, आपण या जर कवितेचा अजून आस्वाद घेतला किंवा अजून सखोलपणे त्याचा विचार केला, तर त्यांनी एक वरवर पाहता पिंपळ किंवा पिंपळाच्या झाडाचा, त्यावर येणाऱ्या नव्या पानांचा, पासून ते पानगळीपर्यंतचा प्रवास सांगितला आहे। पण आयुष्यसुद्धा तसंच आहे ना, जोडलं गेलेलं, सुरुवात, बालपण, तारुण्य आणि मग तिथून वार्धक्य आणि मग समारोप, पानगळ, असा हा सगळा प्रवास आपण नकळतपणे आपल्या कुठेतरी तो संबंध जोडतो आणि असं वाटतं की आह, ही पिंपळ पानं तर आपल्या आयुष्यासारखी आहेत। असं सतत इंदिराबाईंची कोणतीही कविता, मग ती एका स्त्रीच्या भावविश्वातली असो, तिचं आईपण असो किंवा बाळ असो तिच्या कुशीतलं, या सगळ्यामध्ये आपण हरवून जातो। आणि इंदिराबाई संत जसं निसर्गाला आपल्याशी जोडतात, त्याचप्रमाणे माणसाच्या स्वभावालासुद्धा आपल्याशी सहजपणे जोडून टाकतात।

पुढे जाण्याआधी आपल्या पूर्वार्धामध्ये जे जे मंडळी जोडली गेलेत नव्याने त्यांच्याबद्दल पटकन सांगते. बऱ्याच श्रोत्यांनी मेसेजेस केलेले आहेत. जयंत सिंगणापुरे, कुमार बर्वे, भीमराज मेहर, सुरेखा पाटील, रघुनाथ बळीराम पाटील, सुनील बर्वे, सुवर्णा चौघुले, अभय, त्याच्यानंतर शिरीष बेलसरे, मुरलीधर रौंदळ, अरुण गावकर, अनिल गावडे, संध्या गावकर, महेंद्र चव्हाण, सुनील घाडगे, मिलेश श्रेय, आर्यन राऊत, रवींद्र सरनाईक, मृदुला जोशी, त्यानंतर आपल्याला मेसेज आहे रेवती सरनाईक यांचा, प्रांजल गुर्जर. नाव सांगा प्लीज तुम्ही जेव्हा मेसेज करताय तेव्हा. सिद्धार्थ कुलकर्णी. पुस्तक हा विषय जिव्हाळ्याचा आहे ऋतुजा सहस्त्रबुद्धे. सगळ्यांनीच आपल्या श्रोत्यांनी हे सांगितलंय. मीना वैद्य, किशोर पेडणेकर, चित्रा कर्वे, कविता जोशी, किरण, कमलिनी महाजनी, बाळ वैंगणकर, स्मिता आणि विवेक नेवाळकर, हरिश्चंद्र पाटील, चंद्रशेखर भाटवडेकर, शिल्पा तोडणकर, विश्वास चांदोरकर, ईश्वरदास शेट्टी, रजनीकांत पाटील, नरेंद्र जाधव, विजेंद्र घाटोळ, विनय जोग, त्यानंतर माधव वाघ, प्रणव शिंदे, कीर्तिकुमार वर्तक, नरेंद्र साळगावकर, प्रफुल्ल गोखले, मंगला पै, राजेंद्र येखे, त्यानंतर केतकी आणि विनायक अंबिके, प्रमोद शेंडे, आशा सोनावणे, सायली पाटे, किशोर नाईक. आपल्याला मेसेज आहे वैदेही बेर्डे यांचा. कमलाकर शेळके, जयंत जोशी, लक्ष्मी मडकईकर, श्रावणी आणि मंगेश भगत, नीलम खोत, राजेंद्र सरठाकूर, विशाखा नाईक, संजय भालेराव, मंगेश घरत, चित्रा मांडके, विशाल लिंगायत, अपर्णा पटवर्धन, भगत सुगदरे, या सगळ्या मंडळींनी, विलास टेमकर, या सगळ्या मंडळींनी आत्तापर्यंत मेसेजेस केले आहेत नव्याने. एक गाणं ऐकू लगेच एका कार्यक्रमाची आठवण करून देते आणि त्यानंतर

0: गाणं आणि वेळ मिळाला तर आनंदी राहण्याचा उपाय आत्ताच सांगते पटकन, मग त्यानंतर प्रादेशिक बातमीपत्र असेल पुणे केंद्राहून. जर वेळ मिळाला तर आत्ताच आनंदी राहण्याचा उपाय सांगते, नाहीतर आपण उत्तरार्धमध्ये जेव्हा भेटू तेव्हा त्याविषयी बोलणार आहोतच.
1: श्रोते हो, होमिओपॅथी औषधं कोणकोणत्या आजारात उपयुक्त ठरतात, या औषधांबरोबर कॉफी का घ्यायची नाही, होमिओपॅथी उपचार पद्धती समजून घेऊया डॉक्टर वैशाली भिडे यांच्याकडून.
2: जिभेच्या खाली ज्या नर्व्ज असतात, सेन्सरी नर्व्ज आपण ज्याला म्हणतो, तिकडनं औषधाचं पिकअप होतं. त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही, कुठलाही वास नाही. म्हणजे आता कसं होतं, आपण ब्रश करतो, मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये, त्याचा वास बराच काळ राहतो, तोही आम्हाला चालत नाही. म्हणून आम्ही रिकाम्या पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी ब्रश करा तुम्ही, जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही.
1: त्यापूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 14 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात न्यूज ऑन AIR ऍप, वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर वनिता मंडळ.

आणि आता मात्र आपण आनंदी राहण्याचा जो पटकन आनंदी होण्याचा जो उपाय आहे तो उत्तरार्धात जेव्हा भेटू तेव्हा त्याच्याबद्दल बोलूया. कारण आता 7:09 होऊन गेलेत आणि काही क्षणातच आपण प्रादेशिक बातमीपत्र ऐकणार आहोत. त्या बातमीपत्रानंतर रेनबो फंडेच्या उत्तरार्धात आपली भेट होणार आहे. ऐकत रहा 107.1 MHz आकाशवाणी मुंबई, FM रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण हे कार्यक्रम ऐकता आहात.

0: आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्रासाठी येत्या 3 वर्षात 145 रेल्वे उड्डाण पूल बांधणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा. तृतीयपंथीयांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याची केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची ग्वाही. पंढरपुरातील आषाढी यात्रेच्या काळात एसटी महामंडळ 5,500 विशेष बस चालवणार. 56व्या भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या 5 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक. मुंबईचा श्रेष्ठ सुरैया, पुण्याचा कनिष्क जैन यांचा समावेश. आणि मोशी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 40 लाख रुपयांची मदत जाहीर. आता सविस्तर बातम्या. रेल्वे फाटकाअभावी होणारे अपघात टाळण्यासाठी येत्या 3 वर्षात 145 रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामांना प्राधान्य देण्यात येत असून महाराष्ट्र रेल्वे फाटक मुक्त करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपुरात केली. वर्धमान नगर इथल्या रस्ते विकास कामांचं तसंच राज्यातल्या 484 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधांचं लोकार्पण फडणवीस यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. रेल्वे फाटकाअभावी दरवर्षी 21,000 लोकांचा मृत्यू होत असल्यामुळे महाराष्ट्र रेल्वे फाटक मुक्त करण्याला प्राधान्य देणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात महारेलचे महाव्यवस्थापक राजेश कुमार जयस्वाल यांनी महारेलतर्फे राज्यात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. यामध्ये अमरावती, सातारा, नाशिक, सांगली, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यातल्या कामांचा समावेश आहे. नागपूर महापालिकेच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहत आणि प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत स्वप्नपूर्ती सदनिका प्रकल्पांचं भूमिपूजनही फडणवीस यांच्या हस्ते झालं. केंद्र सरकार तृतीयपंथीयांच्या सक्षमीकरणासाठी पूर्णपणे कटिबद्ध असून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, रोजगार, पुनर्वसन आणि सामाजिक सुरक्षेच्या विविध योजना प्रभावीपणे राबवण्यात येत आहेत असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल पुण्यात सांगितलं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित तृतीयपंथीयांची ओळख आणि संबंधित प्रश्नांबाबत जनजागृती या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राच्या समारोप समारंभात ते बोलत होते. या 2 दिवसीय चर्चासत्रात देशभरातील शिक्षणतज्ञ, संशोधक, धोरणकर्ते, शासकीय अधिकारी, विद्यार्थी आणि तृतीयपंथीय समाजाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. भारत आणि ब्रिटन यांच्यातला मुक्त व्यापार करार येत्या 15 जुलैपासून प्रत्यक्ष अंमलात येणार असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत दिली. हा करार भारतासाठी नव्या संधी, गुंतवणूक, रोजगार आणि व्यापारवृद्धीची दारं उघडणारा ठरणार आहे असं गोयल म्हणाले. आरोग्यविषयक क्षेत्रात सरकारबरोबरच खासगी क्षेत्रही मोठ्या प्रमाणात काम करत असल्याचा लाभ नागरिकांना होत आहे असं मत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काल नाशिकमध्ये व्यक्त केलं. नाशिकमधील एका रुग्णालयाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर महिला उन्नती वारी 2026 या विशेष उपक्रमाचा प्रारंभ महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत काल पुण्याजवळ उरळी कांचन इथं झाला. राज्य शासनाच्या महिलांसाठीच्या विविध योजना, महिला सक्षमीकरण, महिला सुरक्षा तसंच महिलांच्या हक्कांविषयीची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उद्देशानं या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. अधिकाधिक महिलांना याचा लाभ घ्यावा तसंच महिला वारकऱ्यांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी असं आवाहन तटकरे यांनी यावेळी केलं. आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त राज्य परिवहन महामंडळाकडून यात्रा काळात 5,500 विशेष बस सोडण्याचं नियोजन केलं असल्याची माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी पंढरपूरमध्ये दिली. यासंदर्भात काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते. आषाढी यात्रा कालावधीत पंढरपुरातल्या बसेसची अंतर्गत आणि बाह्य स्वच्छता, निर्जंतुकीकरण करावं, त्याचबरोबर चालक वाहक यांची आरोग्य तपासणी करण्यात यावी अशा अनेक सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. जून आणि जुलैच्या 15 आठवड्यात झालेल्या पावसामुळे जळगाव जिल्ह्यात बहुतांश भागात शेतीच्या कामांना वेग आला आहे. या जिल्ह्यात यंदाच्या हंगामात आतापर्यंत झालेला पाऊस आणि पीक पाण्याची आमच्या प्रतिनिधींनी दिलेली सविस्तर माहिती.
1: जूनच्या उत्तरार्धापासून सुरू झालेल्या मान्सूनने जळगाव जिल्ह्याला चांगलाच दिलासा दिला आहे. जून आणि जुलैच्या पहिल्या 15 आठवड्यात झालेल्या पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील बहुतांश भागात शेतीच्या कामांना वेग आला आहे. तर जळगाव जिल्ह्यात सरासरी 270 ते 350 मिलीमीटरच्या दरम्यान इतक्या पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे सोयाबीन, कापूस, मका, बाजरी, तूर आदी खरीप पिकाच्या पेरण्या मोठ्या प्रमाणात पूर्ण झाल्या आहेत. अनेक ठिकाणी भूजल पातळीतही मोठ्या प्रमाणात सुधारणा झालेली आहे. पावसामुळे जनावरांसाठी हिरवा चारा उपलब्ध होण्याची आशा देखील निर्माण झाली. गेल्या 2 दिवसात मात्र जळगाव जिल्ह्यात हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्यात. दरम्यान जळगाव जिल्ह्यात खरीप पिकांची 90% अधिक पेरणी पूर्ण झाली आहे. पश्चिम दक्षिणेकडील काही तालुक्यांमध्ये अद्याप पावसाची तूट कायम आहे. पुढील 2-3 आठवड्यामध्ये समतोल पाऊस झाल्यास यंदाचा खरीप हंगाम उत्पादनाच्या दृष्टीने समाधानकारक ठरण्याची शक्यता कृषी तज्ज्ञ व्यक्त करीत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी राजेश यावलकर, जळगाव.
0: पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण कार्यक्रमामुळे देशाची ऊर्जा सुरक्षा मजबूत झाली असून आयात कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्यास मोठी मदत होत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या माहितीनुसार 2014-15 ते मे 2026 या कालावधीत या कार्यक्रमामुळे 1,90,000 कोटी रुपयांहून अधिक परकीय चलनाची बचत झाली आहे. तसंच शेतकऱ्यांना 1,60,000 कोटी रुपयांहून अधिक अतिरिक्त उत्पन्न मिळालं आहे. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांच्या इंजिनचं नुकसान होतं या दाव्यांना कोणताही वैज्ञानिक आधार नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. कोलंबियात झालेल्या 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2026 भारतीय विद्यार्थ्यांनी 5 सुवर्णपदकं पटकावली. यामध्ये पुण्याचा कनिष्क जैन आणि मुंबईचा श्रेष्ठ सुरैया यांचा समावेश आहे. देशनिहाय पदक तालिकेत भारत, चीन, कझाकस्तान, रशिया, दक्षिण कोरिया आणि तैवान यांच्यासोबत संयुक्तपणे पहिल्या स्थानावर होता. स्पर्धेत 85 देशातल्या एकंदर 381 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो इथं झालेल्या दुर्घटनेतील 9 मृतांच्या नातेवाईकांना 40 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड पालिकेकडून 10 लाख, राज्य शासनाकडून 5 लाख आणि ठेकेदार कंपनीकडून 25 लाख रुपयांची मदत करण्यात येणार असल्याची माहिती महापौर रवी लांडगे यांनी दिली आहे. दरम्यान पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी काल या दुर्घटनेसंदर्भात महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. महापालिकेचा पर्यावरण विभाग आणि अँटोनी लारा रिन्युएबल या संबंधित ठेकेदार कंपनीला नोटीस देण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा इथल्या अनुसूचित जाती आणि नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळा आणि वसतिगृहात 40 ते 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली. त्यांना शहादा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती आता स्थिर आहे. कतारचे नेते अमीर शेख हमद बिन खलीफा अल थानी यांचं काल निधन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी

0: मोदी यांनी थानी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आज देशभरात एक दिवसाचा शासकीय दुखवटा पाळण्यात येणार आहे. महिला क्रिकेटमध्ये लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडनं दुसऱ्या डावात 6 खेळाडूंच्या मोबदल्यात 130 धावा केल्या आहेत. इंग्लंडला विजयासाठी अद्याप 327 धावांची गरज आहे. तत्पूर्वी भारतानं दुसऱ्या डावात 7 खेळाडू गमावत 341 धावा करून इंग्लंडसमोर 457 धावांचं लक्ष ठेवलं. या ऐतिहासिक सामन्यात यास्तिका भाटियाच्या 113 धावांच्या जोरावर भारत मोठी धावसंख्या उभारली. हवामान. राज्याच्या बहुतांश भागात पावसानं विश्रांती घेतली आहे. आज कोकण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. विदर्भात हवामान कोरडं राहील तर मराठवाड्यात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. रेल्वे फाटकमुक्त महाराष्ट्रासाठी येत्या 3 वर्षात 145 रेल्वे उड्डाणपूल बांधणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा. तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारद्वारे विविध सामाजिक सुरक्षांची प्रभावी अंमलबजावणी. पंढरपुरातील आषाढी यात्रेच्या काळात एसटी महामंडळ 5,500 विशेष बस चालवणार. 56व्या भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या 5 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक. मुंबईचा श्रेष्ठ सुरैया, पुण्याचा कनिष्क जैन यांचा समावेश. आणि मोशी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 40 लाख रुपयांची मदत जाहीर. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: अभ्यासाचे गंभीर नाटक.

0: Aswani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: आकाशवाणी मुंबई FM रेनबो वाहिनी 107.1 MHz आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपवर रेनबो वनडेच्या उत्तरार्धात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सुप्रभात पुन्हा एकदा, जर आत्ताच कोणी रेडिओ लावला असेल तर. सुंदरशा गीताने सुरुवात करूया आणि मग हळूहळू विषय उलगडत जातीलच.

राष्ट्र सेवा दलात त्यांनी काम करायला सुरुवात केली आणि तिथून खऱ्या अर्थाने त्यांचा अभिनय सुरू झाला असं म्हणायला हरकत नाही. त्यांनी राष्ट्र सेवा दलाच्या येरा गबाळ्याचं काम नव्हे हा वग लिहिला होता तिथे काम करत असताना, आणि त्याचं जे सादरीकरण होत होतं त्याने त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळायला सुरुवात झाली होती. हा कलाकार खूप चांगलं काम करतो, ह्याच्यातलं अभिनय कौशल्य वेगळं आहे हे एव्हाना सगळ्यांना कळायला लागलं होतं. त्यानंतर पु ल देशपांडे यांच्या पुढारी पाहिजे या नाटकात त्यांनी भूमिका साकारली होती आणि सगळ्यांचं लक्ष त्यांनी वेधून घेतलं होतं त्यावेळेला. मात्र खरा ज्याला ब्रेक थ्रू म्हणतात ना, जिथून सुरुवात होते ती सुरुवात खऱ्या अर्थाने झाली कथा अकलेच्या कांद्याची या वग नाट्यामुळे. त्यातल्या भूमिकेमुळे कलाकार म्हणून निळूभाऊ पुढे आले, सगळ्यांपर्यंत पोहोचले आणि मग मराठी मनावर किंवा चित्रपटावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकावर अक्षरशः त्यांनी गारूड केलं त्यांच्या अभिनयाने. त्यांचा रंगभूमीवरचा वावर असो, त्यांचा चित्रपटातला वावर असो, त्यांची भूमिका पोहोचवण्याची ताकद इतकी जबरदस्त होती की ती बघितल्यानंतर असं वाटायचं की हा माणूस म्हणजे तोच आहे जे कॅरेक्टर आहे. निळू फुले त्यातून कधीच डोकावले नाहीत, ते कॅरेक्टर आपल्याला कायम दिसत राहिलं. कथा अकलेच्या कांद्याची या वग नाट्यामुळे पुढे लोकनाट्याचे मराठी रंगभूमीवर त्याचे अनेक म्हणजे हजारो प्रयोग झाले आणि मग त्यांना चित्रपट मिळाला एक गाव बारा भानगडी. आणि इथून आणखीन मोठी यशस्वी घोडदौड आपण म्हणूया, म्हणजे एकीकडे रंगभूमीवरचं काम आहे आणि दुसरीकडे चित्रपटातलं त्यांचं काम आहे. त्यांनी खलनायकाची भूमिका बरीच वर्ष केली पण त्यामध्ये सुद्धा वैविध्य होतं, म्हणजे विनोदी खलनायक पासून ते आपल्याला असं वाटेल की हा माणूस नको यायला ह्या कथेमध्ये, या गोष्टीत नको, इथपर्यंतचा म्हणजे आपल्याला त्याचा राग यावा त्या कॅरेक्टरचा, अशा पद्धतीच्या भूमिका निळूभाऊंनी केल्या. आणि आदर्श कलाकार कसा असायला हवा, म्हणजे आजही आपण चित्रपट मराठी विशेष करून चित्रपट सृष्टीतल्या कलाकारांना जर विचारलं की अभिनयातले तुमचे आदर्श कोण आहेत, तर ते निळू फुले यांचं नाव अत्यंत नम्रतेने आणि आदराने घेतात. सलग 40 वर्ष चित्रपटसृष्टीमध्ये रंगभूमीवर ते सक्रिय होते. 140 जास्त मराठी चित्रपट, 12 हिंदी चित्रपट, त्यानंतर नाटकं आहेत, लोकनाट्य आहेत, या सगळ्यांमध्ये त्यांच्या भूमिका कायमच आपल्या लक्षात राहणाऱ्या आहेत. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. हे झालं, ही अभिनयाची कारकीर्द झाली, पण त्याबरोबरीने समाजासाठी सुद्धा आपण काहीतरी केलं पाहिजे ह्यासाठी त्यांचा सक्रिय सहभाग होता. मग अंधश्रद्धा निर्मूलनासाठी त्यांनी बरंच काम केलं. त्यांनी जी लोकनाट्य सादर केली त्यातून ते जनजागृती करत असत. अशा पद्धतीने निळू फुले हे नाव आपल्या सगळ्यांच्या मनात कायमचं कोरलं गेलंय त्यांच्या अभिनयाने आणि त्यांच्या ह्या समाजकार्यामुळे. म्हणजे त्यांच्या डोळ्यातून ते ज्या पद्धतीने संवाद म्हणायचे असंच आपल्याला म्हणता येईल, किंवा कलाकार जेव्हा एखादं वाक्य म्हणत असतो तेव्हा त्यामधला जो पॉज विराम तो आपल्यापर्यंत पोहोचवतो त्याच्यातून सुद्धा, देह बोली एकंदरीतच वावर ह्या सगळ्यातून त्यांनी अभिनय कसा असावा, भूमिकेमध्ये कसं शिरायचं, परकाया प्रवेश ज्याला म्हणतात कलाकार करतो.

तो कसा असला पाहिजे हे ह्याचा आदर्श घालून दिला आहे. आज त्यांचा स्मृतिदिन. मी दोन गीतं त्यांच्या चित्रपटातली यानंतर ऐकवणार आहे. खरं तर बरीच गाणी ऐकवता येतील, पण आत्ता मी दोन ऐकवणार आहे आणि मग पुढे जाणार आहोत आपण.

पटकन नव्याने सहभागी झालेल्या श्रोत्यांबद्दल सांगते आणि आनंदी व्हायचा उपाय सुद्धा लगेच सांगणार आहे. श्रीप्रकाश वाघ, वीणा नाडकर्णी, विकास सुषमा, श्रावणी भुरे, नम्रता सामंत, त्यानंतर सावंत, मेघना आगाशे, आपला मेसेज आहे अमोल यांचा, महादेव म्हात्रे, सुधीर कांदळगावकर, अस्मिता, आदित्य, शीतल, गणेश भुजबळ ह्या सगळ्यांनी मेसेज केला आहे. माधव वाघ, मोहन दळवी, इरा आणि अश्विनी भगत, नरेंद्र सामंत, मधुसूदन आठवले, वैष्णवी खुटले, भूषण दळवी, श्रीकांत गोखले यांचा मेसेज आहे, अखिलेश कारेकर, रजनीकांत पाटील, किशोर पेडणेकर, दीपा पालकर, ईश्वरदास शेट्टी, गणेश फाटक, प्रमोद कारखानीस, नंदकुमार पाटील, प्रशांत नाईक, मोरेश्वर धायमुडकर या सगळ्यांनी आपल्याला मेसेज केलेला आहे. प्रल्हाद महाडदळकर यांचा सुद्धा मेसेज आहे. तुम्ही प्लीज तुमचं नावसुद्धा सांगत जा जेव्हा मेसेज कराल तेव्हा. मंगेश म्हात्रे, मंगेश घरत, गायत्री वैशंपायन ह्या सगळ्यांचे मेसेजेस आहेत. आणि आता पटकन आनंदी होण्यासाठी आपण काय करू शकतो त्या उपायाकडे आपण जाऊया. बघा, आत्तापर्यंत आपण एक चित्र काढून पाहिलं है ना, रंगांबद्दल बोललो, सुगंधाबद्दल बोललो, तर आज मी आपल्याला सांगणार आहे की जेव्हा एखाद्या गोष्टीचा स्पर्श ही सुद्धा आपल्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट असते आनंदासाठी किंवा आपल्या आठवणी किंवा त्यांना उजाळा देण्यासाठी. तर आपल्याला जेव्हा असं वाटतंय की कंटाळा येतोय आणि उंबऱ्यापाशी आलाय आणि कोणत्याही क्षणाला तो आतमध्ये पाय ठेवणार आहे, आपल्याला काय करायचं आहे? येस, आपण डोळे बंद करतो आधी आणि 15 ते 20 सेकंदाचा हा खेळ आहे आपला सगळा. डोळे बंद करायचे आणि जस्ट असा एक कल्पना करायची मनात की अशी कोणती वस्तू आहे जिचा स्पर्श आपल्याला खूप आवडतो किंवा एका खूप छान आठवणींमध्ये आपल्याला तो घेऊन जातो. उदाहरण द्यायचं झालं तर एखादं सॉफ्ट टॉय असेल, त्याचा स्पर्श, मग आपल्याला कोणीतरी लहानपणी असंच गिफ्ट दिलं होतं किंवा आपल्या मुलाला तसं छान गिफ्ट मिळालं आहे हा असू शकतो, किंवा एखाद्या फुलाचा स्पर्श असेल, लाजाळूचं झाड कदाचित डोळ्यासमोर येईल की त्याला हलकेच हात लावल्यानंतर ते मिटून बंद होऊन जातं, असं कितीतरी वस्तूंचा छान स्पर्श आपल्याला जाणवतो आणि तो फक्त आपल्याला आज कल्पनेत आणायचा आहे. कारण त्याच्यामुळे बघा एक छान आनंद आपल्या मनात येईलच, चेहऱ्यावर हसू येईल, जो लाडका स्पर्श. अगदी मी तुम्हाला सांगते, आपलं जर अभ्यास करायचं टेबल असेल आणि ते खूप जुनं असेल तर त्या लाकडाचा स्पर्शसुद्धा आपण आठवला ना तर आपल्याला असं छान वाटतं की आपण तिथे बसून काय काय गोष्टी शिकल्यात, काय काय आत्मसात केलं आहे, ह्या सगळ्याची उजळणी होते आणि जी मरगळ आली आहे, कंटाळा आलाय, तो क्षणात दूर व्हायला मदत होते. बघा, करून बघा हा प्रयोग आणि कसा वाटतोय, काय त्याच्यात वेगळं जाणवतंय हे मला तुमच्याकडून जाणून घ्यायला नक्की आवडेल. एका कार्यक्रमाची आठवण करून देते आणि मग त्यानंतर गाणं.

0: श्रोतेहो, अनेक उत्तमोत्तम भावगीतांनी मराठी रसिकांचं भावविश्व उजळणाऱ्या सुमन कल्याणपूर या नावाला हिंदी सिनेसंगीतातही एक वेगळं स्थान आहे. त्यांचं हे योगदान आणि त्याबरोबरच सुमनताईंच्या काही हृदय व्यक्तिगत आठवणी घेऊन येत आहेत सुसंवादिका मंगला खाडीलकर.
1: त्या असं म्हणायच्या की मी संगीतकाराची गायिका आहे. संगीतकाराला जसं माझ्याकडनं गाऊन घ्यायचंय तसं त्यांनी मला सांगावं आणि खटकलं कुठे तर मी सांगेन, किंवा मला यापेक्षा थोडीशी वेगळी तान घेतली किंवा ही हरकत जर वेगळी घेतली तर तुम्हाला चालेल का असा प्रश्न मी विचारलाय.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर विशेष अत्तर क्षणांचा दरवळ भाग दुसरा, सोमवार दिनांक 13 जुलै रोजी दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर. वनिता.

अगदी खरं आहे. म्हणजे आपल्याला निळू भाऊ हे खलनायक म्हणून जसे पडद्यावर दिसतात, तसंच शापितमधलं त्यांचं काम असेल, पुढचं पाऊलमधलं, एक होता विदूषक, अशा वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये त्यांनी खूप वेगळी कॅरेक्टर्ससुद्धा केली आणि ती कॅरेक्टर्ससुद्धा आपल्या सगळ्यांच्या मनाला भिडली आणि हे आपल्या श्रोत्यांनी आवर्जून सांगितलेलं आहे. अगदी जाता जाता म्हणजे आता आपण अज्ञात मुंबई ऐकणार आहोत, पण त्याच्या आधी विजेंद्र घाटोळ, दत्ता केदार, शिवाजी करंडे, त्यानंतर आपल्याला गीता विचारे, अशोक जाधव, जयेश ननावरे, मनीषा कामेरकर, किरण नाईक ह्या सगळ्यांनी आत्ता मेसेजेस केलेले आहेत. 7:45 होत आहेत. सादर करत आहोत मालिका अज्ञात मुंबई.

0: श्रोतेहो नमस्कार, प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक ओंकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया मुंबईच्या गोदीतल्या स्फोटाच्या गोष्टीचा चौथा भाग.
1: 24 फेब्रुवारी 1944 रोजी फोर्ट स्टायकिन हे मालवाहू जहाज स्फोटकं आणि सोनं घेऊन लंडनहून मुंबई बंदराकडे येण्यासाठी निघालं. 30 मार्चला जहाज कराची बंदरात पोचलं. धक्क्यावरचे अधिकारी जहाजावर आले. जहाजात ठेवलेल्या सामानाचा आराखडा, स्टोवेज प्लॅन त्यांनी तपासून कराची बंदरात उतरवण्यात येणाऱ्या मालाची पडताळणी केली आणि धक्क्यावर उभ्या असलेल्या मजुरांना सामान उतरवून घेण्याचा इशारा केला.
2: मजुरांची टोळी कामाला लागली. इंग्लंडहून आलेले लढाऊ विमानांचे आणि जहाजांचे लहान मोठे सुटे भाग उतरवण्यात आले. जहाजावरचा दारू गोळा, स्फोटक आणि सोनं वगळता इतर सगळं सामान कराची बंदरात उतरवण्यात आलं. जहाज बरंच रिकामं झालं. चीफ इंजिनियर अलेक्स गो जहाजाच्या इंजिनाच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न करत होता, पण त्याला कराची बंदरातल्या अधिकाऱ्यांकडून परवानगी मिळाली नाही, कारण काही कारणाने दुरुस्ती रखडली तर ते चालण्यासारखं नव्हतं. जहाजातला दारू गोळा आणि सोनं मुंबईला वेळेत पोहोचणं आवश्यक होतं, म्हणून जहाजाच्या इंधनाच्या देखभालीसाठी परवानगी देण्यास बंदर अधिकाऱ्यांनी नकार दिला.
1: जहाजावरचं बरंचसं सामान उतरवून धक्क्यावर उभ्या असलेल्या ट्रक्स आणि रेल्वेच्या वाघिणींमध्ये भरून युद्ध आघाडीवर रवाना देखील केलं गेलं. जहाजावरचा जवळपास निम्म्याहून अधिक बोजा कमी झाला. बोजा कमी झाल्यामुळे कॅप्टन नायस्मिथ थोडा निश्चिंत झाला. वजन कमी झाल्यामुळे जहाजाचा वेग वाढणार होता आणि मुंबईला लवकरात लवकर पोहोचता येणार होत. अलेक्स गोला देखील मुंबईला कधी एकदा पोहोचतो आणि जहाजाचं इंजिन खोलून त्याची एकदा दुरुस्ती कधी करतो असं झालं होत.
2: आता फक्त 1500 मैलांचा प्रवास शिल्लक होता.

0: आणि मग एकदम आराम. गेले पावणे दोन महिने समुद्रावर असलेले जहाजावरचे खलाशी, अधिकारी आणि कर्मचारी मुंबईची वाट पाहत होते. त्याशिवाय त्यांची मोकळी होणार नव्हती. पण 30 मार्चला कराची बंदरात पोहोचलेलं फोर्ट स्टायकिन पुढचे तब्बल 10 दिवस कराची बंदरातच होतं. इतके दिवस कराची बंदरात थांबावं लागण्यामागे एक कारण होतं, आणि ते होतं कराचीत उतरवल्या गेलेल्या सामानामुळे जहाजावर निर्माण झालेली मोकळी जागा.
1: जहाजावरचं बरंचसं सामान उतरवलं गेल्यामुळे जहाजावर जवळपास 3 लाख घनफूट जागा मोकळी झाली होती. त्यामुळे मुंबईपर्यंतच्या प्रवासात जहाजाचा वेग वाढून आपण लवकर मुंबईला पोचणार याचा सर्वांना आनंद होत होता. अर्थात प्रत्येकाच्या आनंदाची कारणं वेगळी होती. कॅप्टन नायस्मिथ जहाजावर असलेल्या सोन्याच्या आणि मोठ्या प्रमाणावर असलेल्या दारूगोळ्याच्या साठ्याच्या जबाबदारीतून मोकळा होणार होता. चीफ इंजिनियर अलेक्स जहाजाच्या इंजिनाची दुरुस्ती आणि देखभाल निवांतपणे करता येईल म्हणून खुशीत होता. खलाशी लोक जीवाची मुंबई करता येईल म्हणून खुश होते. जहाजावर स्फोटकं असल्यामुळं गेले 1.5 महिने त्यांना साधी सिगरेटही ओढता आली नव्हती. कप्तानानं सिगारेट आणि दारूवर सक्त बंदी घातली होती. मुंबईत पोहोचल्यावर खलाशांना ते करता येणार होतं म्हणून ते खुश होते. तिकडे रिझर्व्ह बँकेचे अधिकारी सोन्याचा साठा येणार म्हणून खुश होते. तर सैन्य अधिकारी त्यांना मोठ्या प्रमाणावर बंदुका, दारूगोळा, स्फोटकं, विमानांचे आणि जहाजाचे सुटे भाग मिळणार म्हणून खुश होते. पण ही खुशी फार काळ टिकणार नव्हती.
0: 3 एप्रिलच्या सकाळी 9 वाजता पुन्हा कराची बंदरावरचे अधिकारी जहाजावर पोहोचले आणि जहाजावर रिकाम्या झालेल्या जागेत आणखी काही सामान लादून ते मुंबईला पाठवायचं आहे याची वर्दी त्यांनी कॅप्टन नायस्मिथला दिली. त्याचा आनंद कुठल्या कुठे गायब झाला. त्याची जागा संतापाने घेतली. इंग्लंडहून निघताना त्याला कराची बंदरात नव्याने माल घ्यायचा आहे हे कुणीच सांगितलं नव्हतं. त्याने त्याचा निषेध कराची बंदरातल्या अधिकाऱ्यांकडे नोंदवला आणि सामान चढवून घ्यायला नकार दिला. पण त्याच्या विरोधाला न जुमानता कराची बंदरातल्या अधिकाऱ्यांनी जहाजात माल चढवायला सुरुवात केली. त्यांच्या म्हणण्यानुसार युद्ध सुरू असल्याने कुठल्याही जहाजावरची 1 फूट जागा देखील मोकळी जाऊ द्यायची नाही अशी वरून आज्ञा आहे आणि त्याचं पालन जहाजाच्या कप्तानालाही करावं लागेल असं त्या अधिकाऱ्यांनी नायस्मिथला सांगितलं.
1: कॅप्टन नायस्मिथ संतापानं धुसमुसत होता. आणि असा संतापानं धुसमुसत असताना जहाजाच्या रिकाम्या जागेत भरायच्या सामानाच्या गाड्या धक्क्यावर येऊन उभ्या राहिल्या आणि त्यातलं सामान बघून नायस्मिथ हतबुद्ध झाला. त्याच्या रागाची जागा प्रथम चिडीनं आणि नंतर असहाय्यतेनं घेतली. तो काहीच करू शकत नव्हता. आता तो स्वतःवरच चिडला होता. असं काय होतं त्या सामानात?
0: कराची बंदरात जहाजातलं काही सामान उतरवून झाल्यानंतर रिकाम्या झालेल्या जागेत नव्याने भरल्या जाणाऱ्या सामानात होत्या कापसाच्या 87,000 गासड्या, 300 टनापेक्षा जास्त कच्च गंधक रॉ सल्फर, 10,000 पेक्षा जास्त इमारती लाकडाचे मोठे ओंडके, मोठ्या प्रमाणावर राळ रेझिन, 100 पिंप भरून तेल, विविध धातूंचं भंगार आणि तांदळाची पोती. हे कमी की काय म्हणून मासळीपासून बनवलेलं खत होतं. याची तर प्रचंड दुर्गंधी सुटली होती. हे सगळं सामान भरलं गेलं बोटीतल्या दारूगोळ्याच्या आसपास. कापसाच्या गासड्या तर नेमक्या स्फोटक असलेल्या कप्प्यातच ठेवल्या गेल्या. हताश होऊन बघत बसण्यापलीकडे नायस्मिथ काहीही करू शकला नाही.

गायक मंदार पिलवलकर, ध्वनि प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर।

आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम अज्ञात मुंबई, आकाशवाणी मुंबई एफ एम रेनबो वाहिनी 107.1 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर. आणि आपली ही मालिका बऱ्याच श्रोते न चुकता ते ऐकतात आणि बऱ्याच श्रोत्यांनी खूप छान छान त्याच्याबद्दलच्या प्रतिक्रियासुद्धा दिल्यात की मुंबईबद्दलची माहिती हातून मिळते आणि खूप छान छान गोष्टी आम्हाला समजतात ज्या माहीत नव्हत्या. अशा प्रतिक्रिया रोज आपल्याला येत असतात भरभरून. भूषण सोनावणे जाता जाता, त्यानंतर मीत बोरखारकर यांनीसुद्धा मेसेज केलेला आहे. मंजिरी पाटील, विजेंद्र घाटोळ, अनिल गावडे, सुभाष चव्हाण, मिलिंद टिपणीस यांचा मेसेज आलेला आहे आपल्याला. कल्पना वारे, अपर्णा पटवर्धन, दीपा पालकर या सगळ्यांनी मेसेज केलेत आवर्जून. जी मंडळी मेसेज करतात त्यांच्याबद्दल तर आम्ही नेहमीच त्यांचे आभार मानतो, पण जी मंडळी मेसेज न करता सुद्धा आपल्या ह्या चॅनलबरोबर कायम जोडलेले असतात, आपले सगळे कार्यक्रम ऐकतात पण मेसेज करत नाहीत किंवा फोन करत नाहीत, त्यांचे सुद्धा मनापासून आभार. कारण तुम्ही सुद्धा कार्यक्रम तितक्याच मनापासून आवडता ह्याची आम्हाला पूर्ण आम्हाला माहिती आहे, आम्हाला खात्री आहे ह्या गोष्टीची. त्यामुळे असेच भेटत राहूया वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या विषयांच्या माध्यमातून. आता मात्र या कार्यक्रमात इथेच थांबायची वेळ झाली आहे. मी रश्मी आंबेडकर आपला निरोप घेत असताना स्वतःची, स्वतःच्या जवळच्यांची छान काळजी घेऊया आणि दिवसभरात असं एखादं काम करूया ज्याने आपल्या मनाला पूर्ण समाधान मिळेल. सध्या पाऊस थांबलाय पण तरीसुद्धा एकंदरीतच घराबाहेर पडतो आपण, तेव्हा काही गोष्टींची काळजी घेऊन घराबाहेर पडलो तर आपला दिवस आणखीन छान जाण्याची शक्यता वाढते. याच नोटवर इथेच थांबते. यानंतर बातम्या असतील हिंदीतल्या, हे गाणं संपेल तेव्हा आणि त्यानंतर हिंदी कार्यक्रम असतील. बरं, आज आंतरराष्ट्रीय रॉक म्युझिक दिवस आहे, त्याच्यामुळे कार्यक्रमाचा समारोप करत असताना असंच रॉकच्या जवळ जाणारं गाणं आपल्याला ऐकवते आणि थांबते. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:15 झालेले आहेत. प्रसारित करतोय राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, सविता मस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून स्पेन, बेल्जियम आणि फिनलंडच्या दौऱ्यावर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज इंटरपोल डिजिटल न्यायवैद्यक तज्ज्ञांच्या समूहाच्या 11व्या बैठकीचं उद्घाटन. विकसित भारतासाठी नशामुक्त युवक या मोहिमेच्या पुढच्या टप्प्याला देशभरात सुरुवात. देशभरात व्यापक प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम. उत्तर प्रदेश सरकारनं एकाच दिवसात विक्रमी 35,27,00,000 रोपं लावली. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या महिला क्रिकेट कसोटीमध्ये भारतीय संघ भक्कम स्थितीत. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून स्पेन, बेल्जियम आणि फिनलंडच्या दौऱ्यावर जाणाऱ्या एका उच्चस्तरीय भारतीय व्यावसायिक शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार आहेत. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि शाश्वतता यावर लक्ष केंद्रित करून युरोपबरोबरची भारताची आर्थिक भागीदारी अधिक बळकट करणं हा या दौऱ्याचा उद्देश आहे. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात गोयल स्पेनला भेट देणार आहेत. स्पेन चेंबर ऑफ कॉमर्स आणि ICEX स्पेन ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट यांच्यासोबत एका व्यावसायिक गोलमेज परिषदेत ते सहभागी होणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज गांधीनगर इथं इंटरपोल डिजिटल न्यायवैद्यक तज्ज्ञांच्या समूहाच्या अर्थात इंटरपोल डिजिटल फॉरेन्सिक एक्सपर्ट ग्रुपच्या 11व्या बैठकीचं तसंच आंतरराष्ट्रीय तपासनीस गुन्हे तपास स्पर्धा आणि शिखर परिषदेचं उद्घाटन होणार आहे. भारत या परिषदेचं यजमानपद दुसऱ्यांदा भूषवत आहे. या परिषदेत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, उपमुख्यमंत्री हर्ष संघवी आणि 47 देशातील कायदा अंमलबजावणी क्षेत्रातील प्रतिनिधींसह अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आर्थिक गुन्ह्यांचा तपास, गुन्ह्याच्या ठिकाणाचं व्यवस्थापन, भारतातील पहिल्या उत्कृष्टता केंद्रांचं अनावरण आणि आशियातील पहिल्या स्वदेशी मोबाईल प्रयोगशाळेचं लोकार्पण शहा यांच्या हस्ते करण्यात येईल. विकसित भारतासाठी नशामुक्त युवक या मोहिमेच्या पुढच्या टप्प्याला देशभरात सुरुवात झाली आहे. युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या या उपक्रमात जिल्हा, राज्य आणि देशपातळीवर विविध स्पर्धांचं आयोजन केलं जाणार आहे. यासाठीची नोंदणी आजपासून माय भारत या पोर्टलवर सुरू होईल. जिल्हास्तरीय स्पर्धा 24-27 जुलै दरम्यान होणार आहेत. यातील विजेते पुढे राज्य पातळीवर सहभागी होतील. या स्पर्धांची राष्ट्रीय स्तरावरील अंतिम स्पर्धा राष्ट्रीय युवा महोत्सवादरम्यान 12-13 ऑगस्टला होणार आहे. नृत्य, संगीत, रील्स आणि लघुपट, नुक्कड नाटक आदी 5 विभागात या स्पर्धा होतील. काल देशभरात व्यापक प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल गुजरातच्या गांधीनगरमध्ये वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ केला. या मोहिमेअंतर्गत गांधीनगरमध्ये 1,25,00,000 अधिक रोपं लावण्यात आली. उत्तर प्रदेशात एक पेड मा के नाम या मोहिमेअंतर्गत काल एकाच दिवसात 35,27,00,000 रोपं लावून पर्यावरण संवर्धनात एक नवा विक्रम प्रस्थापित करण्यात आला. ही संख्या सरकारच्या 35 कोटींच्या उद्दिष्टापेक्षा 27,89,000

अधिक आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं गगनयान क्रू मॉड्यूल प्रणालीच्या 3 महत्वाच्या यशस्वी चाचण्या घेतल्या आहेत. अंतराळवीरांना पृथ्वीवर सुरक्षित उतरण्याच्या दृष्टीनं या तिन्ही चाचण्या महत्वाच्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 26 जुलैला आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून देश परदेशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 136वा भाग आहे. या कार्यक्रमासाठी नागरिक त्यांच्या कल्पना आणि सूचना नरेंद्र मोदी ऍप किंवा माय GOV ओपन फोरमच्या माध्यमातून 24 तारखेपर्यंत पाठवू शकतात. कतारचे नेते अमीर शेख हमद बिन खलीफा अल थानी यांचं काल निधन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थानी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्याप्रति आदर व्यक्त करण्यासाठी आज देशभरात 1 दिवसाचा शासकीय दुखवटा पाळण्यात येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेनं इराणविरुद्ध पुन्हा एकदा लष्करी हल्ले सुरू केले आहेत. होर्मुझची समुद्रधुनी ओलांडणाऱ्या व्यापारी जहाजांना आणि त्यावरील कर्मचाऱ्यांना लक्ष्य करण्याची इराणची क्षमता आणखी कमकुवत करणं हा या हल्ल्यांचा उद्देश असल्याचं US सेंट्रल कमांडनं समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. आखातात अगोदरच तणाव वाढलेला असताना पुन्हा नव्यानं हे हल्ले झाले आहेत. दरम्यान संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस आंतोनिओ गुटेरस यांनी इराण आणि अमेरिकेदरम्यान सुरू झालेल्या या लष्करी संघर्षाचे गंभीर स्वरूपाचे प्रादेशिक आणि जागतिक परिणाम होण्याची शक्यता असल्यानं त्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. भारतीय कर्मचारी असलेल्या GFS गॅलेक्सी या व्यापारी जहाजावर ओमानच्या किनाऱ्यानजीक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात जहाजावरील 11 भारतीय कर्मचाऱ्यांपैकी 10 जणांची सुटका करण्यात आली असून 1 कर्मचारी बेपत्ता आहे. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं या हल्ल्याचा निषेध केला असून या भागात व्यापारी जहाजांवर होणाऱ्या सततच्या हल्ल्यांच्या घटनांबद्दल मंत्रालयानं चिंता व्यक्त केली आहे. या भागात शांतता आणि स्थिरता परत यावी यासाठी राजनैतिक तोडगा काढण्याचं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. येमेनला जाणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी 2017 लागू करण्यात आलेल्या अधिसूचना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं काल मागे घेतल्या. येमेनमधील गृहयुद्ध आणि सशस्त्र संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं या अधिसूचना जारी करण्यात आल्या होत्या. केवळ आवश्यक असेल तरच येमेनला प्रवास करण्याचा सल्ला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिला आहे. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांच्या इंजिनचं नुकसान होतं या दाव्यांना कोणताही वैज्ञानिक आधार नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण कार्यक्रमामुळे देशाची ऊर्जा सुरक्षा मजबूत झाली असून आयात कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी मोठी मदत होत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. या कार्यक्रमामुळे गेल्या 10 वर्षात सुमारे 1,90,000 कोटी रुपयांहून अधिक परकीय चलनाची बचत झाली असून शेतकऱ्यांना 1,60,000 कोटी रुपयांहून अधिक अतिरिक्त उत्पन्न मिळालं आहे. व्हिएतनाममधील फुकवॉक बेटाजवळ झालेल्या पर्यटकांच्या बोट दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या 15 भारतीयांचे मृतदेह हो ची मिन शहरात काल आणण्यात आले. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे मृतदेह भारतात आणले जातील असं व्हिएतनाममधील भारतीय दूतावासानं समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. मृतांमध्ये 10 जण तामिळनाडूचे, 3 जण आंध्र प्रदेशचे आणि 2 जण केरळचे होते. कोलंबियातील बुकारामंगा इथे नुकत्याच झालेल्या भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताच्या 5 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकं पटकावली. सुवर्णपदक विजेत्यांमध्ये पुण्याचा कनिष्क जैन, इंदूरचा रिद्धेश अनंत बेंडाले, नवी दिल्लीचा रुषित गर्ग, मुंबईचा श्रेष्ठ सुरैया आणि अहमदाबादचा स्वरित जोशी यांचा समावेश आहे. याबरोबरच या स्पर्धेत भारतानं रशिया, चीन, कझाकस्तान, दक्षिण कोरिया आणि तैवान यांच्यासह संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावला. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत इटलीच्या जेनिक सिनर यानं सलग दुसऱ्यांदा अजिंक्यपद पटकावलं. काल झालेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात सिनरनं जर्मनीच्या अलेक्झांडर स्वेरेववर 6-7, 7-6, 6-3, 6-4 अशी मात केली. याच स्पर्धेच्या महिला दुहेरीत चिनी फ्रेंच जोडीनं कॅनेडियन ब्राझील जोडीचा 6-3, 7-5 असा पराभव करून अजिंक्यपद पटकावलं. फिफा विश्वचषक स्पर्धेचे सर्व उपांत्यपूर्व सामने पार पडले असून उपांत्य फेरीचं चित्र स्पष्ट झालं आहे. या स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना फ्रान्स आणि स्पेन यांच्यात बुधवारी 15 तारखेला खेळला जाईल.
महिला क्रिकेटमध्ये लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर खेळल्या

असलेल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडनं दुसऱ्या डावात 6 खेळाडूंच्या मोबदल्यात 130 धावा केल्या आहेत. इंग्लंडला विजयासाठी अद्याप 327 धावांची गरज आहे. तत्पूर्वी भारतानं दुसऱ्या डावात 7 खेळाडू गमावत 341 धावा केल्या आणि इंग्लंड समोर 457 धावांचं लक्ष ठेवलं. या ऐतिहासिक सामन्यात यस्तिका भाटियाच्या 113 धावांच्या जोरावर भारतानं मोठी धावसंख्या उभारली. हवामान. पुढील 2 ते 3 दिवसात ईशान्य भारत, पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागानं म्हटलं आहे. तर पुढील 4 ते 5 दिवसात पूर्व उत्तर प्रदेशात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून स्पेन, बेल्जियम आणि फिनलंडच्या दौऱ्यावर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज इंटरपोल डिजिटल न्यायवैद्यक तज्ञांच्या समूहाच्या 11व्या बैठकीचं उद्घाटन. विकसित भारतासाठी नशामुक्त युवक या मोहिमेच्या पुढच्या टप्प्याला देशभरात सुरुवात. देशभरात व्यापक प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम. उत्तर प्रदेश सरकारनं एकाच दिवसात विक्रमी 35,27,00,000 रोपं लावली. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या महिला क्रिकेट कसोटीमध्ये भारतीय संघ भक्कम स्थितीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार. राष्ट्रीय मराठी

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. पुणे जिल्ह्यात सासवड जेजुरी मार्गावर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या पुढे जात असलेल्या वारकरी दिंडीच्या ट्रकने धडक दिल्यामुळे 3 वारकरी महिलांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात काही वारकरी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा ट्रक नांदेड जिल्ह्यातल्या एका दिंडीचा होता. ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. मृत महिला सांगली जिल्ह्यातल्या कसबे डिग्रज गावच्या रहिवाशी होत्या. उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमी वारकरी भगिनींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. पंढरीच्या वाटेवर निघालेल्या वारकऱ्यांची सुरक्षितता ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, त्यामुळे सर्वांनी वाहन चालवताना चालणाऱ्या वारकऱ्यांची काळजी घ्यावी असं आवाहन पवार यांनी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृत वारकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मृतांच्या कुटुंबियांना त्यांनी राज्य सरकारतर्फे प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ही घटना दुर्दैवी असून पंढरीच्या वारीमध्ये संपूर्ण सुरक्षितता आणि सावधानतेच्या उपाययोजना करण्याच्या सक्त सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज गुजरात दौऱ्यावर असून गांधीनगरमध्ये विविध महत्वाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. सर्वप्रथम ते राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठात आयोजित इंटरपोलच्या 11व्या डिजिटल न्यायवैद्यक तज्ज्ञ समूह बैठकीचं आणि पहिल्या आंतरराष्ट्रीय तपास अधिकारी परिषदेचं उद्घाटन करतील. यानंतर अमित शाह गांधीनगर जिल्ह्यातल्या दहेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अमृत महोत्सव कार्यक्रमात सहभागी होणार असून नव्या भाजीपाला बाजाराचं उद्घाटन देखील त्यांच्या हस्ते होणार आहे. याशिवाय एक पेड मा के नाम या पर्यावरण संवर्धन मोहिमेत सहभागी होत ते वृक्षारोपण करतील. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं गगनयान मोहिमेशी संबंधित क्रू मॉड्यूल प्रणालीच्या 3 महत्वाच्या चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या. पहिल्या चाचणीत क्रू मॉड्यूल ऑपरेटिंग प्रणालीची कार्यक्षमता

0: तपासण्यात आली. समुद्रात गेल्यानंतर ही प्रणाली पुन्हा सरळ स्थितीत येण्यास यशस्वी ठरली. दुसऱ्या चाचणीत क्रू मॉड्यूल आणि अंतराळवीर यांना परस्परांपासून विभक्त करणारी यंत्रणा यशस्वीपणे कार्यरत असल्याचं सिद्ध झालं. तर तिसऱ्या चाचणीत क्रू मॉड्यूलची संरचनात्मक प्रणाली अपेक्षेनुसार कार्यरत असल्याचं निष्पन्न झालं. या यशस्वी चाचण्यांमुळे भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेच्या तयारीला आणखी बळ मिळाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. डॉक्टर आणि इतर व्यावसायिकांसाठी इंटर्नशिप संदर्भात सामाजिक माध्यमांवर फिरत असलेल्या माहितीचं सरकारनं खंडन केलं आहे. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय तसंच कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाद्वारे अशा इंटर्नशिप कार्यक्रमासाठी कोणतीही अधिकृत अधिसूचना किंवा अर्ज जारी करण्यात आला नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. नागरिकांना संशयास्पद लिंक्स किंवा वेब पेजेसवर क्लिक न करण्याचं आणि पडताळणी न केलेल्या प्लॅटफॉर्मवर आपली वैयक्तिक माहिती शेअर न करण्याचं आवाहन PIB फॅक्ट चेकनं केलं आहे. अधिकृत माहितीसाठी केवळ सरकारी संकेतस्थळं आणि खात्रीशीर स्रोतांवरच अवलंबून राहण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. बीड शहर पोलीस ठाण्यात तपास प्रक्रियेसाठी विकसित करण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित डिजिटल प्रणालीची राज्यस्तरीय तांत्रिक पाहणी पूर्ण झाली आहे. तक्रार नोंदणी, तपास, पुरावा व्यवस्थापन, आरोपपत्र तयार करणं तसंच न्यायालयीन प्रक्रियेच्या नोंदी आणि देखरेख यासाठी या प्रणालीचा उपयोग होणार आहे. जिल्ह्यातली तपास प्रक्रिया अधिक सुसंगत, वेळेची बचत करणारी आणि तंत्रज्ञानाच्या मदतीनं सक्षम करण्याच्या उद्देशानं कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रणाली विकसित करण्यात आली आहे. उपलब्ध तपास नोंदी आणि अनुभवाच्या आधारे विकसित करण्यात आलेली ही प्रणाली तपास अधिकाऱ्यांना आवश्यक माहिती आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यास मदत करणार असल्याचं पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी सांगितलं. ब्रिक्स परिषदेसाठी नागपूरमध्ये असलेल्या सदस्य देशांचे मंत्री आणि इतर प्रतिनिधींनी चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोपा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली. जवळपास 70 प्रतिनिधींनी जंगल सफारी केली. ताडोबातील समृद्ध जैवविविधता आणि व्याघ्र संवर्धनासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचं प्रतिनिधींनी विशेष कौतुक केलं. बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यातल्या जातेगाव इथं 7.5 लाख रुपयांहून अधिक किमतीचा गुटखा पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 26 जुलै रोजी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या मालिकेचा 136वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या कल्पना, सूचना आणि अनुभव 24 जुलैपर्यंत MyGOV ओपन फोरम, नमो ऍपवर किंवा 1800-11-7800 या निःशुल्क क्रमांकावर कळवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.
1: स्टूडियो की घड़ी में बज चुके हैं 1:05 और ये कार्यक्रम का समय है हिट एंड हॉट. हिट एंड हॉट में होंगी आपकी और हमारी बातें. आज आपके साथ है आपके आरजे दोस्त वैशाली. आप सुन रहे आकाशवाणी मुंबई केंद्र का एफएम रेनबो चैनल. एफएम रेनबो का है प्रसारण आप आकाशवाणी मुंबई के मीडियम वेव 1044 किलोहर्ट्ज के डिजिटल रिसीवर यानी DRM पर भी सुन सकते हैं. हमारा व्हाट्सएप नंबर है 8657661071 और आप हमसे बात भी कर सकते हैं 4515-4132 पर. तो आज हिट एंड हॉट में क्या बातें होंगी? आज बातें होंगी हमारे पर्यावरण को लेकर, है ना. तो पर्यावरण की बातें क्यों हो रही हैं? क्योंकि जुलाई चल रहा है, बारिश हो रही है. बारिश का जो समय होता है ये पर्यावरण के लिए अति उत्तम माना जाता है, है ना. और इस समय हम जो भी प्रयास करते हैं उनके फलीभूत होने के पूरे पूरे चांसेस होते हैं. तो आपके क्या प्रयास होते हैं इस मौसम में पर्यावरण के प्रति? मुझसे शेयर कीजिएगा अपनी बातें, अपने प्रयास 8657661071 पर.

0: शुभ लक्ष्मी मस्तकार लिखती हैं कि मैं अपने पड़ोसियों को भी स्वच्छता रखने के लिए प्रेरित करती हूं और वेट कचरा ड्राई कचरा अलग अलग रखती हूं। विजेंद्र घाटोल अकोला,
1: आकाशवाणी मुंबई। नमस्कार, मी शैलेश मोहिते, राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। स्वदेश निर्मित 4 अद्ययावत युद्धनौका गेल्या 1 महिन्याभरात नौदलाच्या ताफ्यात दाखल। अयोध्या मंदिर अपहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा। बद्रीनाथ मंदिर दान अपहार प्रकरणी मंदिर समितीच्या अध्यक्षांना अटक। इराणचं अमेरिकेच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर। प्रसिद्ध अभिनेता सॅम नील यांचं निधन। आणि देशाच्या विविध भागात झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू। आता बातम्या विस्तारानं। भारतीय नौदलात स्वदेशी आरेखन आणि निर्मिती असलेल्या 4 अद्ययावत फ्रिगेट युद्धनौका गेल्या 1 महिन्यात सामील करण्यात आल्याचं सरकारनं म्हटलं आहे। यातल्या INS दुणगिरी, INS संशोधक आणि INS अग्रय या फ्रिगेट नौका 21 जून रोजी सामील झाल्या होत्या, तर INS महेंद्रगिरी 11 जुलै रोजी सामील करण्यात आली होती। या युद्धनौका प्रोजेक्ट 17A अंतर्गत भारतात निर्माण करण्यात आल्या असून हवाई हल्ले, जमिनीवरून तसंच पाणबुडीवरून आलेले हल्ले रोखण्याची क्षमता त्यांच्यात आहे। या प्रकल्पात 7 युद्धनौका बांधण्याचं नौदलाचं नियोजन आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज गुजरातमध्ये गांधीनगर इथं इंटरपोल डिजिटल फॉरेन्सिक्स एक्सपर्ट ग्रुपच्या 11व्या बैठकीचं तसंच आंतरराष्ट्रीय गुन्हे अन्वेषण स्पर्धा आणि शिखर परिषदेचं उद्घाटन होणार आहे। भारत या परिषदेचं यजमानपद दुसऱ्यांदा भूषवत आहे। या परिषदेत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, उपमुख्यमंत्री हर्ष संघवी आणि 47 देशातल्या पोलीस आणि इतर सुरक्षा क्षेत्रातल्या प्रतिनिधींसह अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत। या कार्यक्रमादरम्यान कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आर्थिक गुन्ह्यांचा तपास, घटनास्थळांवरचं व्यवस्थापन, देशातल्या विविध उत्कृष्टता केंद्राचं अनावरण आणि आशियातल्या पहिल्या स्वदेशी मोबाईल प्रयोगशाळेचं

लोकार्पण यांच्या हस्ते करण्यात येईल. अयोध्येच्या रामजन्मभूमी मंदिरात देणग्या आणि दानातल्या वस्तूंचं अपहार झाल्याचा आरोप करून त्याची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याचे आदेश मागणाऱ्या याचिका समूहावर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारकडून जबाब मागितला आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर याचिकांची सुनावणी होत आहे. राम मंदिराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासालाही न्यायालयानं नोटीस बजावली आहे. या प्रकरणी चौकशी करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या तपास पथकानं चौकशीच्या प्रगतीचा अहवाल सादर करावा असंही न्यायालयानं सांगितलं आहे. उत्तराखंडच्या बद्रीनाथ मंदिरात दान अपहार प्रकरणी उघडकीला आलं असून काल रात्री विशेष चौकशी पथकानं बद्री केदार मंदिर समितीच्या अध्यक्षांना डेहराडून इथून चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. बद्रीनाथ मंदिरात 2 जुलै रोजी दानपेटीतल्या रकमेची मोजणी सुरू असताना त्यातले घोटाळे लक्षात आले आणि समितीनं पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी विशेष पथक स्थापन करून संशयित आरोपींचा शोध सुरू केला होता. संशयिताला अखेर डेहराडूनमधून ताब्यात घेण्यात आलं असून पोलिसांनी CCTV फुटेज आणि इतर नोंदींची तपासणी सुरू केली आहे. राष्ट्रीय आरोग्य संशोधन धोरणाच्या मसुदा निर्मितीसाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं सूचना मागवल्या आहेत. देशाच्या आरोग्य संशोधन प्रणालीला योग्य रूप आणि बळकटी देण्यासाठी या धोरणाची निर्मिती केली जात आहे. नागरिकांच्या आरोग्य सेवांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विश्वासू, सर्वसमावेशक, स्वावलंबी आणि प्रभावी व्यवस्थेच्या निर्मितीत हे धोरण सहाय्यक ठरेल. विविध हितसंबंधींनी दिलेल्या सूचनांचा आणि शिफारशींचा समावेश करून हे धोरण तयार केलं जाणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी 27 जुलैपर्यंत आपल्या सूचना सादर कराव्यात असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. काही केंद्रीय मंत्रालयातर्फे डॉक्टर्स आणि इतर व्यावसायिकांसाठी इंटर्नशिप मिळवून देणारा गुगल फॉर्म इंटरनेटवर फिरत आहे, परंतु त्यातला दावा पूर्णतः खोटा आणि चुकीचा आहे असं पत्र सूचना कार्यालयाच्या सत्यशोधन विभागाने म्हटलं आहे. अशा प्रकारची कोणतीही इंटर्नशिप कोणत्याही मंत्रालयानं देऊ केलेली नाही असं पत्र सूचना कार्यालयानं स्पष्ट केलं आहे. नागरिकांनी कोणत्याही संशयास्पद लिंकवर अथवा मंचावर क्लिक करू नये आणि व्यक्तिगत माहिती सामायिक करू नये. तसंच खात्रीशीर माहितीसाठी नेहमी अधिकृत सरकारी संकेतस्थळाला भेट द्यावी असं कार्यालयानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. जॉर्डन, बहारीन आणि कुवेतमधल्या अमेरिकन लष्करी तळांवर झालेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांची जबाबदारी इराणच्या IRGC घेतली आहे. अमेरिकेने इराणच्या लष्करी तळांवर काल केलेल्या हल्ल्यांच्या प्रत्युत्तरादाखल हे हल्ले केल्याचं इराणनं म्हटलं आहे. हॉर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिकेने आणखी हल्ले केल्यास त्यालाही प्रत्युत्तर दिलं जाईल असं इराणनं म्हटलं आहे. हॉर्मुझच्या समुद्रधुनीचं रक्षण करण्यासाठी आणि तिथली वाहतूक सुरळीत होण्यासाठी आपण हल्ले केल्याचं अमेरिकेने म्हटलं आहे. दरम्यान GFS गॅलेक्सी या व्यापारी जहाजावर ओमानच्या किनाऱ्यानजीक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात जहाजावरील 11 भारतीय कर्मचाऱ्यांपैकी 10 जणांची सुटका करण्यात आली असून एक कर्मचारी बेपत्ता आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं या हल्ल्याचा निषेध केला असून या भागात व्यापारी जहाजांवर होणाऱ्या सततच्या हल्ल्यांच्या घटनांबद्दल मंत्रालयानं चिंता व्यक्त केली असून या भागात शांतता आणि स्थैर्य यासाठी राजनैतिक तोडगा काढण्याचं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. कतारचे नेते अमीर शेख हमद बिन खलिफा अल थानी यांचं काल निधन झालं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी थानी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आज देशभरात एक दिवसाचा शासकीय दुखवटा पाळण्यात येणार आहे. जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर काल सकाळी चंद्रकोट इथल्या एका लंगरसमोर 2 बसेस आणि एका कारची टक्कर होऊन किमान 18 जण जखमी झाले. यात बहुतांश अमरनाथ यात्रेकरूंचा समावेश आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. बचाव पथकानं घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रामबन इथल्या जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आल्याचंही या अधिकाऱ्यांनी सांगितलं. एका बसचा ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात झाला.
सांगली जिल्ह्यात रंगनाथ महाराज यांच्या दिंडीतल्या एका ट्रकनं बेलसर टोल नाक्याजवळ कसबे दिग्राज दिंडीतल्या वारकऱ्यांना जोरदार धडक दिल्यानं 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला आणि 7 जण जखमी झाले. पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांनी ही माहिती दिली. थायलंडची राजधानी बँकॉक इथं काल रात्री एका पबला भीषण आग लागल्यामुळे 27 जणांचा मृत्यू झाला आणि अन्य 63 जण जखमी झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं प्राथमिक अंदाज आहे. या घटनेची सखोल चौकशीचे आदेश बँकॉकचे गव्हर्नर चार्ड चार्ट स्टिंटीपुंत यांनी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. बाहेर निघण्याचा मार्ग अरुंद असल्यामुळे जास्त जीवितहानी झाल्याचं या अधिकाऱ्यानं सांगितलं. प्रधानमंत्री अनुतीन चारनविराकुल यांनी घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. व्हिएतनाम इथं झालेल्या बोट दुर्घटनेतले 15 मृतदेह आज रात्री भारतात आणले जातील अशी माहिती व्हिएतनाम इथल्या भारतीय दूतावासानं आज दिली. व्हिएतनाम एअरलाईन्सच्या विमानानं हे मृतदेह 9:30 सुमाराला मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणले जाणार आहेत. या अपघातात अन्य 16 जणांना वाचवण्यात यश आलं होतं. त्या सगळ्यांना प्रथमोपचारानंतर याआधीच भारतात आणलं आहे. तसंच एका गंभीर जखमी पर्यटकावर व्हिएतनाममध्ये उपचार सुरू आहेत. सुप्रसिद्ध हॉलिवूड चित्रपट अभिनेते सॅम नील यांचं आज ऑस्ट्रेलियातल्या सिडनी शहरात निधन झालं. ते 78 वर्षांचे होते. ज्युरासिक पार्क, द पियानो अशा चित्रपटांमधल्या भूमिकांसाठी ते ओळखले जात होते. 2023 त्यांना कर्करोग झाल्याचं निदान झालं होतं. त्यानंतर ते कर्करोगमुक्त झाले होते. मात्र अचानक उद्भवलेल्या वैद्यकीय गुंतागुंतीमुळे त्यांचं निधन झालं. भारतीय महिला क्रिकेट संघ लंडनमधल्या लॉर्ड्स मैदानावर ऐतिहासिक कसोटी विजयाच्या उंबरठ्यावर उभा आहे. काल सामन्याच्या दिवस अखेर भारतानं इंग्लंडसमोर 457 धावांचं लक्ष ठेवलं होतं. जपानच्या टोकियो इथे उद्यापासून सुरू होणाऱ्या जपान ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत भारताची अव्वल पुरुष दुहेरी जोडी सात्विक राज रानकी रेड्डी आणि चिराग शेट्टी हे भारताचं नेतृत्व करतील. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्वदेश निर्मित 4 अद्ययावत युद्धनौका गेल्या 1 महिन्याभरात नौदलाच्या ताफ्यात दाखल. अयोध्या मंदिर अपहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा. बद्रीनाथ मंदिर दान अपहार प्रकरणी मंदिर समितीच्या अध्यक्षांना अटक. इराणचं अमेरिकेच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर. प्रसिद्ध अभिनेता सॅम नील यांचं निधन. आणि देशाच्या विविध भागात झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: नमस्कार, मी उमेश कामत। दिवसाची सुरेल मराठी गाण्यांनी सुरुवात करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी 107.1 मेगाहर्ट्झवर ऐकत रहा, आनंद घेत रहा।
1: मंडळी, ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी केंद्राची FM रेनबो वाहिनी आणि तुमच्यासोबत आहे मी, तुमचा मित्र RJ ओंकार। कार्यक्रम सुरू आहे चला दोस्त हो बोलू काही। तर मंडळी, काल मी एका नर्सरीमध्ये गेलो होतो। आता बघा ना, पावसाचे दिवस आहेत म्हटल्यानंतर वृक्ष लावायची आवड आपल्या सर्वात असते, नाही का? मी तिकडे गेल्यानंतर एक गोष्ट माझ्या लक्षात आली की एक झाड पाहिलं, एकदम भक्कम होतं, एका छोट्या पॉटमध्ये लावलेलं। मग थोडं कुतूहल जागं झालं की हे झाड काय असेल। एक विशाल झाड एका छोट्या कुंडीमध्ये बसवलेलं, असं बुटकंसं ठेंगणंसं झाड बघितल्यानंतर मला त्याबद्दल जाणून घ्यायचं कुतूहल वाटलं। तर त्या माणसाला विचारल्यानंतर तो म्हणाला की बोन्साई झाड। मंडळी, त्या झाडाबद्दलची माहिती आज मी तुम्हाला चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमातून सांगणार आहे। ऐकत रहा आकाशवाणी केंद्राची FM रेनबो वाहिनी।

मंडळी, मळा शब्द म्हटला की डोळ्यासमोर येतं ते भलं मोठं शेत आणि त्या शेतामध्ये काम करणारा तो शेतकरी. पण आता या शहरामध्ये शेतीचं प्रमाण फार कमी आहे. मग अशा वेळेला आपण काय करतो, तर आपल्या घरामध्ये आउटडोर प्लांट लावतो. म्हणजे घरामध्ये जगणारे काही प्लांट्स आहेत ते लावले जातात आणि त्यामध्ये बोन्साई झाड म्हणजे ठेंगणं झाड लावलं जातं. मंडळी, ही एक कला आहे. म्हणजे आपण ही एक कला म्हणून अस्तित्वात आलेली एक कला आहे की झाड, एक मोठं झाड असतं ते झाड छोटं करणं आणि मग त्याची पानं पण छोटी छोटी होत जातात. त्याच्याबद्दल माहिती तुम्हाला मी सांगणारच आहे. पण बोन्साई हा जो शब्द आहे हा जपान भाषेतून प्रचलित झालेला आहे. बोन म्हणजे ट्रे किंवा भांडं आणि साई या शब्दाचा अर्थ होतो झाड. मंडळी, या कलेचा उगम अतिशय प्राचीन काळातून झालेला आपल्याला दिसून येतो. पेंजिंग किंवा पेंटाई असं चीनमध्ये म्हटलं जातं. पण चीनमधून बौद्ध भिक्खूंनी ही कला जपानमधून आणली गेली असंही म्हटलं जातं. जपान संस्कृतीमध्ये अतिशय शांत आणि नैसर्गिक सौंदर्याचं प्रतीक मानलं जातं हे बोन्साई वृक्षकला.

0: नमस्कार, मी बेला शेंडे. ऑथेंटिक मेलोडियस म्युझिक साठी ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्स FM रेनबो.
1: मंडळी, आज आपण एका कलेबद्दल बोलतो जी बोनसाई वृक्षकला आहे. म्हणजे एक प्रचंड मोठं असं झाड हे ठेंगणं केलं जातं आणि ते त्याच्या त्याची काळजी पण त्या पद्धतीने घ्यावी लागते. तर याचा इतिहास आपण जाणून घेतो आहोत. प्राचीन बौद्ध भिक्खू यांनी वामन वृक्ष ही कल्पना जी आहे ही आपल्या भारतातून इतर देशात गेली असं पण म्हटलं जातं. याचं कारण पूर्वीच्या काळामध्ये जे काही ऋषीमुनी होते ते काय करायचे तर औषधी वनस्पती जाऊन जंगलामध्ये जाऊन घेऊन यायचे. मग अशा वेळेला काय व्हायचं की परत परत जाण्यासाठी ते कंटाळा करायचे. मग त्या झाडाच्या फांद्या आपल्या आवारामध्ये लावल्या जायच्या आणि रोज त्याचं छाटण झाल्यामुळे ते एक छोटं वृक्ष तयार व्हायचं. त्या वृक्षाला वामन वृक्ष असंही म्हटलं जायचं. मंडळी, ही संकल्पना खऱ्या अर्थानं आपल्या भारतात निर्माण झाली आहे असं म्हटलं जातं आणि मग ती इतर देशांमध्ये पसरली गेली. त्याचबरोबर 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये ही कला हळूहळू युरोप आणि

अमेरिका या जगा या जगभरामध्ये पसरली गेली. मंडळी मुख्यत्वे करून वड, पिंपळ, उंबर, पिकस आणि चिंच या वृक्षांचे बोन्साई वृक्ष तयार होऊ लागले. आता त्याची लागवड कशी केली जाते हे तुम्हाला मी सांगणारच आहे, पण एक सुंदरसं गीत ऐकूया आणि त्यानंतर आपण त्यावर बोलणार आहोत.

मंडळी, हे गाणं लावण्यामागचं कारण एक होतं की झाडांनासुद्धा दुःख असतात, झाडांनासुद्धा सुख असतात, आणि हे ज्या वेळेला आपण ते लावण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यावरती मनापासून प्रेम करून त्याचं जतन करत असतो ना, त्यावेळेला त्या गोष्टी लक्षात येतात. आता बोन्साई जे काही वृक्षकला आहे हे बीजापासून तयार केली जाते, बीपासूनसुद्धा लावलं जातं, किंवा एखादी फांदी आणूनसुद्धा त्याचं ते लावलं जातं, किंवा एखादं कट केलेलं झाड त्याच्या मुळासकट आणलं जातं आणि ते कुंडीमध्ये लावलं जातं. मंडळी, हे झाड बघायला अत्यंत आकर्षक असं वाटतं, पण त्याची जपणूक करण्यासाठी, त्याची निगा राखण्यासाठी खूप काही करावं लागतं. तर त्यासाठी 40% लाल माती घ्यावी लागते, 30% नदीची माती घ्यावी लागते, आणि सेंद्रिय कंपोस्ट खत किंवा शेणखत हा वापरला जातो. मंडळी, हे झाड लावत असताना, त्याची वाढ होत असताना कटिंगसुद्धा वेळोवेळी केली पाहिजे, आणि झाडाला आकार देण्यासाठी तांब्याच्या किंवा ॲल्युमिनियमच्या तारेचा वापर केला जातो, आणि त्याला एक विशिष्ट असा आकार दिला जातो, आणि त्यामुळे हे झाड पूर्णपणे आकर्षक वाटत राहतं. मंडळी, या झाडाची काळजी घ्यावी म्हणजे कशी? तर जर अतिशय पाणी देणं पण चांगलं नाही आहे.

जास्त पाणी दिले असता त्याच्या मुळाला फंगस लागण्याची शक्यता असते, बुरशी लागण्याची शक्यता असते आणि ते झाड मरू शकतं. परिणामी ती मातीवरची सुकलेली दिसली की तिला पाणी देणं गरजेचं असतं. अजूनही या झाडाबद्दल आपण बोलणार आहोत, पण एक सुंदरसं गाणं ऐकवतोय तुम्हाला.

0: ओळखणार बरोबर
1: ओळखा हा
0: झाडावरती खडे लटकले झाडावरती खडे लटकले घड्यात होते पाणी त्या पाण्याच्या वड्या कापुली कुरकुरू खातो कोण आता सांगा की दापत माझी सांगा की दापत
1: बरोबर

0: जुजार भाई चाचा हाथी मोटी मोठे चाचा हाथी मोटी त्या मोठ्यानं उन्हात सुकवून पोरे बाळे खाते आता सांगा जिरा पत माझी सांगा जिरा पत
1: रक्का

कोकणात ला पिवळा बाळू फार लागला माजू बाळू फार लागला माजू पकडून आणा भट्टी वरती काळीत त्याचे भाजू

0: ताल नी तला पोर मार तो तिछा वरती थापा मार तो तिछा वरती थापा सुरकुतलेली बोटे चांता गोंड लाग तो पापा आता सांगा की रापत माझी सांगा की रापत रक्का
1: आता मात्र अगदी बरोबर ओळखलं पाहिजे बर का हा
0: आधी होतीस काळी पिवळी नंतर झालीस गोरी ग नंतर झालीस गोरी देवळा तुनी काग फिरती वेळू गावचा पोरी देवळा तुनी काग फिरती वेळू गावचा पोरी फिरती वेळू गावचा पोरी फिरती वेळू गावचा पोरी आता सांगा की जा
1: अरला अरे

मंडळी, आता मी एका कलाकाराबद्दल सांगतोय. तो कलाकार म्हणजे प्राजक्ता काळे, ज्यांनी पुण्यामध्ये जागतिक दर्जाचे बोन्साई कलाकार म्हणून त्यांची ओळख झाली. 1948 पासून बोन्साई कलेमध्ये सखोल अभ्यास करून त्यांनी डॉक्टरेटसुद्धा मिळवली आहे. त्यांच्याकडे आता म्हणजे बोन्साई नमस्ते नावाची संस्था त्यांनी चालू केली. त्यांच्याकडे 3500 अधिक वृक्षांचं कलेक्शन आहे जे बोन्साई आहेत. बघा ना मंडळी, त्या नेहमी म्हणतात की आपल्या बाळाप्रमाणे आपण वृक्षाची काळजी घेतली पाहिजे. कधीकधी वृक्ष आपल्याला बरंच काही सांगून जातं, त्याच्या वेदना सांगून जातात, त्याची पिकलेली पानं बरंच काही सांगून जात असतं असं त्या म्हणतात. मंडळी बघा ना की आपल्या भारतामध्ये सुद्धा काही प्रशिक्षण संस्था या बोन्साई वृक्ष कसे बनवायचे त्याचं शिबिर घेतात किंवा ते शिकवतात. त्याच्यामध्ये PhD केलेला, आताच मी उल्लेख केलेला आहे, प्राजक्ता काळे, त्यांनी त्या याच्यावर बोन्साई वृक्षावरती PhD केलेली आहे. मंडळी, आता वेळ झालेली आहे, चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमातून तुमचा निरोप घ्यायची. पुन्हा एकदा आपली भेट होणार आहे 3:10 सप्तरंगी साथ या कार्यक्रमामध्ये. आणि आता एक सुंदर गीत ऐकवतो आहे आणि त्यानंतर आपली भेट पुन्हा एकदा होणारच आहे.

आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। अयोध्या मंदिर अपहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा। बद्रीनाथ मंदिर दान अपहार प्रकरणी मंदिर समितीच्या अध्यक्षांना अटक। मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीची अनुदान प्राप्त 6 वसतिगृह बंद असल्याचं कॅगचं निरीक्षण। आणि पुणे जिल्ह्यात वारी मार्गावर अपघातात 3 महिलांचा मृत्यू, 7 जण जखमी। अयोध्येच्या रामजन्मभूमी मंदिरात देणग्या आणि दानातल्या वस्तूंचा अपहार झाल्याच्या आरोपांची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याचे आदेश मागणाऱ्या याचिका समूहावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारला तसंच राम मंदिराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा बजावल्या आहेत। सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर याचिकांची सुनावणी होत आहे। या प्रकरणी चौकशी करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या तपास पथकानं चौकशीच्या प्रगतीचा अहवाल सादर करावा असंही न्यायालयानं सांगितलं। उत्तराखंडच्या बद्रीनाथ मंदिरात दान अपहार प्रकरण उघडकीला आलं असून काल रात्री विशेष चौकशी पथकानं बद्री केदार मंदिर समितीच्या अध्यक्षांना डेहराडून उठून चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे। बद्रीनाथ मंदिरात 2 जुलै रोजी दानपेटीतल्या रकमेची मोजणी सुरू असताना त्यातले घोटाळे लक्षात आले आणि समितीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती। त्यानुसार पोलिसांनी विशेष पथक स्थापन करून संशयित आरोपींचा शोध सुरू केला होता। संशयिताला अखेर डेहराडूनमधून ताब्यात घेण्यात आलं असून पोलिसांनी CCTV फुटेज आणि इतर नोंदींची तपासणी सुरू केली आहे। आसाममधल्या 27 जणांना परदेशी घोषित करणारे परदेशी नागरिक न्यायाधिकरणाचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज रद्द केले। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठानं हा महत्त्वाचा निर्णय दिला। तांत्रिक त्रुटी आणि किरकोळ विसंगतीच्या आधारावर आपल्याला परदेशी घोषित करण्यात आल्याचा युक्तिवाद करत या 27 नागरिकांनी न्यायालयात दाद मागितली होती। सर्वोच्च न्यायालयानं गुवाहाटी उच्च न्यायालय आणि परदेशी नागरिक न्यायाधिकरणाचे जुने आदेश बाजूला सारून या प्रकरणांची पुन्हा सुनावणी घेण्याचे निर्देश दिले आहेत। तसंच तोपर्यंत याचिकाकर्त्यांवर कोणतीही सक्तीची किंवा कठोर कारवाई न करण्याचे आदेश सरकारला दिले आहेत। राष्ट्रीय आरोग्य संशोधन धोरणाच्या मसुदा निर्मितीसाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं सूचना मागवल्या आहेत। देशाच्या आरोग्य संशोधन प्रणालीला योग्य रूप आणि बळकटी देण्यासाठी या धोरणाची निर्मिती केली जात आहे। नागरिकांच्या आरोग्य सेवांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विश्वासू, सर्वसमावेशक, स्वावलंबी आणि प्रभावी व्यवस्थेच्या निर्मितीत हे धोरण सहाय्यक ठरेल। विविध

0: हितसंबंधींनी दिलेल्या सूचनांचा आणि शिफारसींचा समावेश करून हे धोरण तयार केलं जाणार आहे, त्यामुळे इच्छुकांनी 27 जुलैपर्यंत आपल्या सूचना सादर कराव्यात, असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं गगनयान मोहिमेशी संबंधित क्रू मॉड्यूल प्रणालीच्या 3 महत्त्वाच्या चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. पहिल्या चाचणीत क्रू मॉड्यूल ऑपरेटिंग प्रणालीची कार्यक्षमता तपासण्यात आली. समुद्रात गेल्यानंतरची ही प्रणाली पुन्हा सरळ स्थितीत येण्यास यशस्वी ठरली. दुसऱ्या चाचणीत क्रू मॉड्यूल आणि अंतराळवीर यांना परस्परांपासून विभक्त करणारी यंत्रणा यशस्वीपणे कार्यरत असल्याचं सिद्ध झालं. तर तिसऱ्या चाचणीत क्रू मॉड्यूलची संरचनात्मक प्रणाली अपेक्षेनुसार कार्यरत असल्याचं निष्पन्न झालं. या यशस्वी चाचण्यांमुळे भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेच्या तयारीला आणखी बळ मिळाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांविरोधात दिल्लीमध्ये JNU आणि जंतर मंतर परिसरात काँक्रोच जनता पार्टी आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर पाठिंबा दिला. कोणत्याही राजकीय झेंड्याविना राजकीय मतभेद दूर सारून सर्वच राजकीय पक्षांनी तसंच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यात सहभागी व्हावं, असं आवाहन त्यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत केलं. नीट परीक्षा पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि पीडित विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई मिळावी ही आंदोलकांची मागणी योग्य असल्याचं ठाकरे म्हणाले. येत्या 20 जुलै रोजी आंदोलकांच्या संसद मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना महाराष्ट्रातही आंदोलन करणार असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या परंतु बंद असलेल्या राज्यातल्या 6 वसतिगृहांना गेली 4 वर्ष सरकारी अनुदान मिळत राहिल्याचं नियंत्रक आणि महालेखापरीक्षक कॅगच्या अहवालात म्हटलं आहे. यातली 4 वसतिगृहं जालना जिल्ह्यात असून 1 लातूर आणि 1 बुलढाणा जिल्ह्यात असल्याचं अहवालात म्हटलं आहे. या वसतिगृहांची अवस्था अतिशय वाईट असून गेली 4 वर्ष त्यात एकही विद्यार्थी राहत नाही. तरीही राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून या वसतिगृहांना 1.5 कोटी रुपयांहून अधिक अनुदान दिलं गेलं असल्याचं निरीक्षण अहवालात नोंदवलं आहे. इतर वसतिगृहांची परिस्थितीही वाईटच असून विद्यार्थ्यांना प्राथमिक सोयीसुविधाही मिळत नसल्याचं अहवालात म्हटलं आहे. राज्यातल्या 49 सरकारी वसतिगृहांमध्ये पर्यवेक्षक नाही, तर मुलींसाठी असलेल्या 5 वसतिगृहांमध्ये पुरुष पर्यवेक्षक नेमले गेल्याचं निरीक्षण कॅगनं नोंदवलं आहे. 2020 सालापर्यंत 200 वसतिगृह बांधण्याचं सरकारचं उद्दिष्ट पुरेसा निधी मंजूर झाला असूनही पूर्ण झालेलं नाही. पुणे जिल्ह्यात सासवड जेजुरी मार्गावर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या पुढे जात असलेल्या वारकरी दिंडीच्या ट्रकने धडक दिल्यामुळे 3 वारकरी महिलांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात 4 वारकरी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा ट्रक नांदेड जिल्ह्यातल्या एका दिंडीचा होता. ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. मृत महिला सांगली जिल्ह्यातल्या कसबे डिग्रज गावच्या रहिवासी होत्या. उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमी वारकरी भगिनींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. पंढरीच्या वाटेवर निघालेल्या वारकऱ्यांची सुरक्षितता ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, त्यामुळे सर्वांनी वाहन चालवताना चालणाऱ्या वारकऱ्यांची काळजी घ्यावी, असं आवाहन पवार यांनी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृत वारकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मृताच्या कुटुंबियांना त्यांनी राज्य सरकारतर्फे प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ही घटना दुर्दैवी असून पंढरीच्या वारीमध्ये संपूर्ण सुरक्षितता आणि सावधानतेच्या उपाययोजना करण्याच्या सक्त सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. या विद्यार्थ्यांचं यश भारताच्या अनंत युवाशक्तीचं प्रतीक असल्याचं प्रधानमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. मुंबईचा श्रेष्ठ सुरैया आणि पुण्याचा कनिष्क जैन या विद्यार्थ्यांसह 5 जणांनी कोलंबियात बुकारामांगा इथं झालेल्या या स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदकं पटकावली. भंडारा जिल्ह्यात 52 धरण प्रकल्पग्रस्त आदिवासींनी 2 महिन्यांपूर्वी कालव्यात उतरून केलेल्या आंदोलन प्रकरणात पोलिसांनी आता 9 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. धरणातल्या गावांचं पुनर्वसन करण्यात आलं आहे. मात्र प्रकल्पग्रस्त आदिवासी आणि शेतकऱ्यांनी त्यांना मिळालेल्या तुटपुंज्या मदतीविरोधात हे आंदोलन केलं होतं. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत इटलीच्या जेन्निक सिनर यानं सलग दुसऱ्यांदा अजिंक्यपद पटकावलं. काल झालेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात सिनरने जर्मनीच्या अलेक्झांडर स्वेरेववर 6-7, 7-6, 6-3 आणि 6-4 अशी मात केली. याच स्पर्धेच्या महिला दुहेरीत चिनी फ्रेंच जोडीनं कॅनेडियन ब्राझील जोडीचा 6-3, 7-5 असा पराभव करून अजिंक्यपद पटकावलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अयोध्या मंदिर अपहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा. बद्रीनाथ मंदिर दान अपहार प्रकरणी मंदिर समितीच्या अध्यक्षांना अटक. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीची अनुदानप्राप्त 6 वसतिगृह बंद असल्याचं कॅगचं निरीक्षण. आणि पुणे जिल्ह्यात वारी मार्गावर अपघातात 3 महिलांचा मृत्यू, 7 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: नमस्कार, मी बेला शेंडे. ऑथेंटिक मेलेडीज म्युझिकसाठी ऐकत रहा 107.1 MHz FM रेनबो.

0: मंडळी ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्झ वर आकाशवाणी केंद्राची FM रेनबो वाहिनी आणि तुमच्यासोबत आहे मी तुमचा मित्र RJ ओंकार पाटील. मंडळी सप्तरंगी साथ या कार्यक्रमात तुमचं स्वागत करतोय. मंडळी आज आपण चरित्रात्मक चित्रपटांबद्दल सप्तरंगी साथ या कार्यक्रमात मी तुमच्यासोबत बोलणार आहे.
1: नमस्कार, मी उमेश कामत. दिवसाची सुरेल मराठी गाण्यांनी सुरुवात करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी 107.1 मेगाहर्ट्झ वर ऐकत रहा, आनंद घेत रहा.
0: मंडळी, चरित्रात्मक चित्रपट आपल्या आयुष्याला बरंच काही देऊन जात असतं. नेहमी एक आता आणि त्या काळामधले काही चित्रपट होते सुरुवातीच्या काळातले, त्यापासून आत्तापर्यंतच्या सगळ्या चित्रपटांचा आढावा आपण या कार्यक्रमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मंडळी, 1936 साली प्रदर्शित झालेला प्रभात कंपनीचा मराठीतील मैलाचा दगड ठरलेला चरित्रात्मक चित्रपट म्हणजे संत तुकाराम. संत तुकारामांच्या जीवनावर, त्यांच्या भक्तीवर आधारित चित्रपट, त्याची भूमिका म्हणजे संत तुकारामांची भूमिका विष्णुपंथ पांगनीस यांनी केली होती. संत तुकाराम महाराजांची ही भूमिका साकारली, त्याचबरोबर या चित्रपटाला व्हेनिस आंतरराष्ट्रीय महोत्सवात दाखल केला होता आणि भारतातून जाणारा हा पहिला चित्रपट. त्याचबरोबर 2012 चंद्रकांत कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट म्हणजे संत तुकाराम. त्यांच्या कौटुंबिक जीवनावर, दुष्काळावर त्यांनी घेतलेल्या लढ्यावर आणि एक सामान्य माणूस संत कसा बनतो त्याचा वास्तववादी प्रवास त्या चित्रपटातून आपल्याला बघायला मिळतो.

0: नमस्कार, मी मोहन जोशी. अवीट गोडीची जुनी मराठी गाणी आणि आजच्या काळातील नवीन मराठी गाणी, सोटीला नवे विचार, सकारात्मक गप्पा, यासाठी ऐकत राहा FM रेनबो.
1: मंडळी, आज मी तुमच्यासोबत चरित्रात्मक चित्रपटांबद्दल बोलतोय. मंडळी, 1951 मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट, दिग्दर्शक व्ही शांताराम यांनी तो दिग्दर्शित केलेला चित्रपट म्हणजे अमर भूपाळी, जो शाहीर होनाजी बाळ यांच्या जीवनावर आधारित आहे. मंडळी, होनाजी बाळ हा सासवडमध्ये एका साधा गुराख्याचा मुलगा. त्याची आई त्याला लावण्यांपासून आणि तमाशापासून दूर ठेवते, परंतु होनाजीच्या मनात फक्त आणि फक्त कविता आणि संगीतच वसलेलं असतं. पुढे होनाजी एका नर्तकीच्या प्रेमात पडतो. तिचं सौंदर्य आणि होनाजीचे शब्द याच्यात अजरामर लावण्या निर्माण होतात. मंडळी, हा चित्रपट फक्त प्रेमाची कथा नाही बरं का, किंवा लावणी निर्मिती नाही, तर दुसऱ्या बाजीरावच्या पेशव्याच्या काळानंतर मराठा साम्राज्याचा अस्त आणि ब्रिटिश साम्राज्यांचे आक्रमण हे या चित्रपटात दाखवलेलं आहे. त्याचबरोबर ब्रिटिशांचे वाढते आक्रमणाबरोबरच होनाजी बाळ यांनी शौर्य गीतेवरती गायलेले पोहाडे आणि गीतांची रचना ह्या भावना फुंकून येतात. मंडळी, हा चित्रपट पाहिल्यानंतर होनाजी बाळ यांचं चरित्र तुमच्या नक्कीच लक्षात येईल.

0: नमस्कार, मी मोहन जोशी. अवी गोडीची जुनी मराठी गाणी आणि आजच्या काळातील नवीन मराठी गाणी, सोबतीला नवे विचार, सकारात्मक गप्पा, यासाठी ऐकत राहा FM रेनबो.
1: मंडळी, आज मी तुमच्यासोबत काही चरित्रात्मक चित्रपटांबद्दल बोलतो आहे. तर असाच एक चित्रपट जो 1964 प्रदर्शित झाला होता आणि अर्थातच हा चरित्रात्मक चित्रपट आपल्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरती होता. हा हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज त्याच्या जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंतचा काळ यामध्ये चित्रित केलेला आहे. त्याचबरोबर त्यांचे निष्ठावंत मावळे यांचाही इतिहास आपल्याला बघायला मिळतो. मंडळी, आजचा दिवस म्हणजे 13 जुलै जो आहे, हा दिवस बाजी प्रभू देशपांडे यांनी विशालगडाकडे कूच करत असताना खिंड रोखून धरली आणि आपल्या प्राणांची आहुती दिली, तो दिवस म्हणजे 13 जुलै. आणि ह्याच दिवशी हा इतिहास घडला होता. आणि आज मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या या चित्रपटाबद्दल सांगताना सुद्धा बाजीप्रभूंची आठवण आली. ऐकूया एक सुंदरसं गीत.

मंडळी, आज आपण चरित्रात्मक चित्रपटांबद्दलचा प्रवास करता करता नारायण श्रीपाद राजहंस उर्फ बाल गंधर्व यांच्या संघर्षमय आणि वैभवशाली आणि दुःखद जीवनावर जीवनावर आधारित चित्रपट म्हणजे बालगंधर्व। मंडळी, बालगंधर्वांचे वैयक्तिक आयुष्य अत्यंत वेदनादायक होते। त्यांचा सुश्राव्य गाणं ऐकून लोकमान्य टिळकांनी बालगंधर्व ही पदवी दिली होती। मंडळी, चित्रपटात नाटकाचा प्रयोग सुरू असताना त्यांच्या मुलीचं निधन झालं, तरी पण ते नाटक पूर्ण करून त्या अंत्यविधीला गेले होते। शो मस्ट गो ऑन ही जर कन्सेप्ट मराठी रंगभूमीवर कोणी आणली असेल तर ते अर्थातच बालगंधर्व होते। त्याचबरोबर या चित्रपटात नंतर बोलपट आले आणि बोलपटाच्या नंतर जी काही नाटकांकडे जाणारी मंडळी कमी झाली त्याचासुद्धा प्रभाव या चित्रपटात तुम्हाला बघायला मिळेल। त्याच्या उत्तरार्धा एकाकीपणा आणि गरिबीशी सामना करताना कलाकाराचा प्रवास हा बालगंधर्व या चित्रपटातून आपल्याला बघायला मिळतो। मंडळी, तुम्ही हा चित्रपट बघितला असेल किंवा तुम्ही कोणते चित्रपट बघितलेत जे चरित्रात्मक आहे त्याबद्दल मला सांगायचं आहे। त्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 8657661071। पुन्हा एकदा सांगतो 8657661071। आणि आमचा व्हॉट्सॲप क्रमांक हा होता, तर आमच्या असा कॉल करण्यासाठी 4515413245 1531 मुंबई बाहेरील श्रोत्यांसाठी 022 हा नंबर लावायला मात्र विसरू नका। ऐकूया बालगंधर्व चित्रपटातलं एक सुंदर संगीत।

मंडळी, तुम्हाला आवडलेला एखादा चरित्रात्मक चित्रपट नक्कीच आम्हाला सांगा. त्यासाठी मगाश मी दूरध्वनी क्रमांक त्याचबरोबर आमचा इथला व्हॉट्सॲप क्रमांकसुद्धा सांगितला होता. आता आणि हा शब्द लावायची ज्यांनी सुरुवात केली असे काशीनाथ घाणेकर, म्हणजे आणि काशीनाथ घाणेकर हा चित्रपट देखील लोकप्रिय ठरला. अर्थातच व्यवसायाने दंतचिकित्सक असणारे काशीनाथ घाणेकर यांना अभिनयाचं वेड होतं. रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकात छत्रपती संभाजीराजांची भूमिका आणि अश्रूंची झाली फुले यामधला लाल्या तर सगळ्यांना आवडीस उतरला होता. खरंच काही कलाकारांनी ना इतिहास घडवला रंगभूमीवरती, आणि त्यातले बालगंधर्व आणि अर्थातच आता काशीनाथ घाणेकर, आणि त्यापासून प्रथा सुरू झाली आणि हे नाव लावायचं. म्हणजे आपण जर नाटक बघत असू तर शेवटी जो कलाकार असतो, जो गाजलेला कलाकार असतो, त्याचं नाव आणि म्हणून घेण्याची जी काही पद्धत सुरू झाली ती काशीनाथ घाणेकर यांच्याकडनंच. ऐकूया त्या चित्रपटातलं एक सुंदरसं असं गीत.

0: नमस्कार, मी मोहन जोशी. अवीट गोडीची जुनी मराठी गाणी आणि आजच्या काळातील नवीन मराठी गाणी, सोबतीला नवे विचार, सकारात्मक गप्पा, यासाठी ऐकत राहा FM रेनबो.
1: मंडळी, आता बघितलं आपण की राजा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल पण आपण जीवनपटाबद्दल बोललो, संतांच्या बोललो, कलाकारांच्या बोललो, पण अशा लेखकाचं एक चित्रपट कोणता असेल बरं, सांगा ना. अर्थातच पु ल देशपांडे यांच्या जीवनावर आधारित एक चित्रपट आला होता ज्याचं नाव होतं भाई व्यक्ती आणि वल्ली. मंडळी, या चित्रपटातून पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे अर्थातच लेखक पूर्ण महाराष्ट्राला परिचित असतील. लेखक पुस्तकं लिहितात, पण त्यांचं चरित्र कसं असेल याचं कुतूहल आपल्या सगळ्यांनाच असतं की त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काय झालं असेल, की ते लेखकांना लेखनाकडे वळले, किंवा एखाद्या कवीचं आयुष्य काय असेल हे जाणून घ्यायला आपल्याला आवडेल की नाही. हेच याच्यावर आधारित असणारा चित्रपट म्हणजे भाई व्यक्ती आणि वल्ली. मंडळी, या चित्रपटाचे दोन भाग आहेत, एक पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. पूर्वार्धामध्ये पुलांचं बालपणापासून सुरुवातीचे दिवस, त्यांचा संघर्ष, सुनीताबाईंच्या सोबतचं त्यांचं नातं, त्याचबरोबर लेखक कलाकार म्हणून त्यांची कारकीर्द दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर उत्तरार्धामध्ये त्यांचं जीवन, त्यांची सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील पुढील जीवन, त्याचबरोबर त्यांचे साहित्यासाठी योगदान, या क्षेत्रात शिखर गाठण्यासाठी त्यांच्यासोबत असलेल्या दिग्गज व्यक्तिमत्व म्हणजे माननीय बाळासाहेब ठाकरे, पंडित भीमसेन जोशी, कुमार गंधर्व आणि अर्थातच बाबा आमटे यांसारख्या सोबतची मैत्री या चित्रपटामध्ये आपल्याला त्या काळात घेऊन जाते. बघा ना मंडळी, आपण म्हणतो की चरित्रात्मक चित्रपट का पाहावे, तर त्या काळाचा अभ्यास आपल्याला करता येतो. म्हणजे मगाशीच सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले कपडेपट कसे होते, त्याचबरोबर त्या काळचा निसर्ग कसा होता हे आपल्याला अनुभवता येतं त्या चित्रपटांमधून. ऐकूया एक सुंदर असं गीत.

एफएम रेनबो वाहिनी। मंडळी, तसे चित्रपट भरपूर आहेत पण वेळेच्या अभावी आपल्याला थांबावं लागत आहे। आज शेवटचा चित्रपट सांगतोय मंडळी आणि आपली भेट पुन्हा एकदा होणार आहे अर्थातच सांजच्या पर्याय कार्यक्रमामध्ये आणि 3:58 तुम्ही ऐकणार आहात ठळक बातम्या। मंडळी, डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट म्हणजे प्रकाश बाबा आमटे द रियल हिरो हा चित्रपट आपण सगळ्यांनी पाहिला असेल, नाही का? त्यांच्या पत्नी डॉक्टर मंदांगिनी आमटे हे गडचिरोलीमध्ये हेमल कसा यामधील अद्भुत आणि संघर्षमय प्रवासावर आधारित आहे। MBBS चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वडील बाबा आमटे यांच्यासोबत अतिशय दुर्गम भागामध्ये राहायला, म्हणजे हेमल कसा या दुर्गम भागामध्ये राहतात जिथे वीज, रस्ते आणि पाणी नाही, साध्या वैद्यकीय सुविधा देखील नाही आहेत। माडिया, गौंड या आदिवासी बांधवांना आधुनिक डॉक्टरांवरती विश्वास ठेवता येत नाही। मंडळी, बघा ना, जिथे अंधश्रद्धेचं स्तोम माजलेलं आहे अशा ठिकाणी डॉक्टर जाणं आणि स्वतःचं असं विश्वास निर्माण करून देणं हे फार कठीण आहे। हा चित्रपट बघितल्यानंतर ना खरंच आपल्याला खरंच त्यांचा जो संघर्ष आहे की त्या लोकांना स्वतःवरती विश्वास करून देण्यासाठी त्यांची जी झटपट आहे ही बघण्यासारखी आहे मंडळी। आणि हा चित्रपट आपण सगळ्यांनीच बघितला पाहिजे कारण समाजसेवा कशी असावी हे या चित्रपटातून आपल्याला बघायला मिळतं। मंडळी, आता एक गाणं ऐकवतो, त्यानंतर ठळक बातम्या ऐकणार आहोत आपण आणि सप्तरंगी साथ या कार्यक्रमातून मला ओंकारला अनुमती द्या तुमची रजा घेण्याची।

0: कथित गैरव्यवहारांविरुद्ध दिल्ली कॉक्रोच जनता पार्टी आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा दिला आहे. राजकीय मतभेद दूर करून सर्वच पक्षांनी तसेच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यात सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत केलं. पुणे सासवड जेजुरी महामार्गावर वारकरी दिंडीतल्या ट्रक धडकेमुळे 3 वारकरी महिला जागीच मृत्यू झाला. या अपघातात 4 वारकरी जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा ट्रक नांदेड जिल्ह्यातील एका दिंडीचा होता. मृतांच्या कुटुंबांना 5 लाख रुपयांचं अर्थसहाय्य उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जाहीर केलं आहे. आजच्या ठळक बातम्या संपल्या.
1: नमस्कार, मी सिद्धार्थ जाधव. आपण ऐकत आहात दिवसाची प्रसन्न सुरुवात करणारी सप्तरंगी FM रेनबो वाहिनी.
0: मंडळी ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी केंद्राची FM रेनबो वाहिनी आणि सांजच्या पारी या कार्यक्रमात मी ओंकार आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहे.

0: एफएम रेनबो वाहिनी।
1: तर मंडळी, सांजच्या परी या कार्यक्रमात आज आपण सफर करणार आहोत अर्थातच सुधागड पाली तालुक्याची। मंडळी, तुम्ही जर तिथे गेला असाल तर कोणकोणते क्षेत्र, कोणकोणते तीर्थक्षेत्र तिथे पाहिलेत किंवा कोणकोणत्या भागात तुम्ही फिरून आलात हे नक्कीच आम्हाला कळवायचं आहे। यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 8865766107 1 86 57 66 71। आणि आमचा व्हॉट्सॲप क्रमांक तो हा आहे, आणि आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 45 15 41 32। पुन्हा एकदा सांगतो 45 15 41 32। आणि मुंबईबाहेरील श्रोत्यांनी 022 हा STD कोड लावायला मात्र विसरू नका। मंडळी, काय झालं माहिती आहे का? काही दिवसांपूर्वी पावसाने आपल्याला झोडपून काढलं आणि थोडासा पाऊस कुठेतरी शांत झाला, पण हे 4 दिवस घरातून बाहेर पडू दिलं नाही। म्हणून ठरवलं की

आता कुठेतरी फिरायला जायचं, मग कुठे जायचं तर शांत अशा सुधागड तालुक्याची भ्रमंती करायची. आणि मग ठरलं, मित्रमंडळी आम्ही सगळे मिळून तिकडे गेलो. मंडळी, तेथील निसर्ग, तेथील शांतता आणि तेथील आध्यात्मिक वातावरण पाहून मन अगदी भरून गेलं. हा थोडा पाऊस पडत होता, पण त्या पावसामधला हिरवा निसर्ग बघताना अगदी आमचे नयन आनंदाने भरून आले होते. मंडळी, जर तुम्हाला पालीला जायचं असेल तर खोपोली मार्गेही जाता येतं. पनवेलवरनं बसेस आहेत, पेणवरूनसुद्धा तुम्हाला पाली या गावामध्ये जाता येतं. त्याचबरोबर नागोठण्यामध्ये सुद्धा आपल्याला प्रायव्हेट वाहन करूनसुद्धा तुम्ही पाली ला जाऊ शकता. तर एक सुंदरसं गीत ऐकवतो आणि त्या गीतानंतर आपण आज पाली भ्रमंती करणार आहोत.

0: नमस्कार, मी मोहन जोशी. अवी डोडीची जुनी मराठी गाणी आणि आजच्या काळातील नवीन मराठी गाणी, सोबतीला नवे विचार, सकारात्मक गप्पा, यासाठी ऐकत राहा FM रेनबो.
1: मंडळी, मग ठरलं, पाऊस थोडासा थांबला होता आणि मग पालीचं दृश्य, म्हणजे सुधागड पालीचं जे काही निसर्ग होतं ते बघितल्यावर त्याच्या प्रेमातच पडलो. काय सांगू मंडळी तुम्हाला. आणि पहिलं ठिकाण आमचं ठरलं म्हणजे साधारणतः पालीपासून 14 किलोमीटर अंतरावर असणारं उद्धर रामेश्वर हे मंदिर. समुद्रसपाटीपासून 600 मीटर रुंद आणि चढायला कच्चा रस्ता आणि अधूनमधून पाट्या लावल्या होत्या की हा गडाकडे मार्ग जातो म्हणून. तो बघत बघत आणि आम्हाला ना गावाकडचा एक माणूस भेटला, तो वाटाड्या म्हणून आमच्यासोबत राहिला आणि तो आम्हाला त्या मंदिरापर्यंत घेऊन गेला. मंडळी, मंदिर चढता चढता अगदी नाकीनं आलं होतं. मंडळी, या मंदिराबद्दल आख्यायिका सांगितली जाते ती म्हणजे रामायणामध्ये. रामायणामध्ये जे रावण आणि जटायू युद्ध झालं होतं ते युद्धभूमी म्हणजे ती जागा, म्हणजे कोणती तर उद्धर रामेश्वर मंदिर. या ठिकाणी जटायूचे पाय देखील तुम्हाला बघायला मिळतील आणि ज्या वेळेला जटायूचे दोन्ही पंख छाटले गेले तेव्हा त्याच प्रदेशात जटायू तिथे पडला. आणि मग रामाला सीतेला रावण कुठे घेऊन गेला हे सांगण्याचं काम करून जटायूने तिथे प्राण सोडलं. त्याची अंतिम क्रिया करून राम हा पुढच्या प्रवासाला म्हणजे सीतेच्या शोधासाठी निघून गेला. मंडळी, ऐकूया हेच प्रभू रामचंद्रांचं एक सुंदर गीत.

एक एक तारे हाथे भक्त गाय गे, एक एक धागा दौड़ी।

हलु हलु उघडी डोळे पाहितो कबीर पाहितो कबीर विनोनिया चेला गेला सखार भूमी सखार भूमी।

0: सीताराम बाई कौशल सारा।
1: नमस्कार, मी मोहन जोशी। अवीट गोडीची जुनी मराठी गाणी आणि आजच्या काळातील नवीन मराठी गाणी, सोबतीला नवे विचार, सकारात्मक गप्पा, यासाठी ऐकत रहा FM रेनबो।
2: मंडळी, पाली भ्रमंती करता करता अक्षरशः दमून गेलो आणि माहीत नव्हतं की तिथे असं काही रामायणाच्या खुणा या उद्धर रामेश्वर मंदिरामध्ये पाहायला मिळतील। पण तिथे गेल्यानंतर तिथल्या काही माणसांनी सांगितलं की इथे ही घडलं होतं अशी आख्यायिका सांगितली जाते। बघा ना मंडळी, आपण किती जवळ असतो पण आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात, त्या आध्यात्मिक असो किंवा ऐतिहासिक असो, पण त्या गोष्टी माहिती करून घेण्यासाठी आपण त्या ठिकाणी गेलो पाहिजे। मंडळी, काय झालं माहिती आहे का? भ्रमंती करता करता पाय अतिशय दुखून गेले, कारण की इतका उंचावर चढणं, म्हणजे तुम्हाला माहिती आहे का हे जे मंदिर आहे, कोणतं मंदिर बरं, उद्धर रामेश्वर मंदिर आहे ना, हे 600 मीटर उंचीवरती आहे आणि जायला कच्चा रस्ता होता, तरी पण आम्ही त्या मंदिराचं कुतूहल आणि रामायणाचा जो काही उल्लेख आम्ही ऐकला होता पायथ्याशी, तो तिकडे जाऊन बघितल्यानंतर आमच्या डोळ्यासमोर त्या घटना घडल्यासारखं वाटलं। मंडळी, पुढे प्रवास करत असताना श्री विश्वेश्वराच्या मंदिरामध्ये पोहोचलो। पाली म्हणजे अतिशय शांत असं एक ठिकाण, अतिशय शांत आणि निसर्गाच्या सानिध्यात असणारं असं हे ठिकाण, आणि विश्वेश्वर मंदिरसुद्धा अगदी तसंच होतं। 700 ते 800 वर्षांपूर्वीचं जुनं मंदिर होतं, हेमाडपंथी स्थापत्यकलेचं उदाहरण म्हणजे हे मंदिर। मंदिराच्या मागच्या बाजूस एक मोठा आणि विस्तीर्ण असा पाषाणी तलाव होता, तसेच या मंदिराच्या समोर दीपमाळ उभारलेली होती। मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये एक जमिनीवरती पिंड होती आणि त्या पिंडीचं वैशिष्ट्य म्हणजे तिला 4 मुखं कोरलेली आहेत, आणि भारतातील सर्वात पहिली अशी चतुर्मुखी पिंड म्हणजे ही पिंड, म्हणजे कोणती, श्री विश्वेश्वर मंदिरातली पिंड। नक्कीच तुम्ही पालेला त्याच ठिकाणी जर जाऊन आला असाल ना, तर नक्कीच मला कळवा। मी त्यासाठी दूरध्वनी क्रमांक सांगितलेला आहे, व्हॉट्सॲप नंबरही सांगितलेला आहे। त्या शंकराचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही त्या जागी शांतपणे बसून होतो, कारण तिथली निरभ्र शांतता ही आणि हिरवगार जो काही परिसर होता हा आमचं मन एकदमच शांत करत होता।

0: नमस्कार, मी उमेश कामत, दिवसाची सुरेल मराठी गाण्यांनी सुरुवात करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी 107.1 मेगाहर्ट्ज वर ऐकत रहा, आनंद घेत रहा।
1: मंडळी, थोडा दमलो होतो आम्ही सगळे, पण जो काही निसर्ग होता ना तो आम्हाला दमूच देत नव्हता मंडळी, आणि पुढचं आम्ही ठरवलं की ट्रेकिंग करायची। पण मंडळी, एक गोष्ट सांगायला आवडेल मला की आपण कुठेही ट्रेकिंगला गेलो ना तर त्याचं पहिले शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊया, मग अपघात टाळता येतात। कारण आपण कुठेही फिरायला गेलो ना तर आपल्यासोबत कोणकोणत्या गोष्टी घेऊन जायला पाहिजे, अगदी पोटापाण्यासाठी म्हणजे जेवणाच्यापासून त्या आपल्या सुरक्षिततेसाठी कोणकोणत्या गोष्टी घेऊन जायला पाहिजे याचाही अभ्यास आपण जाण्यापूर्वी केला पाहिजे। आम्हीही या सगळ्या गोष्टी जमा करून गेलो होतो, तर त्यामुळे आम्ही नंतर पालीवरून श्री विश्वेश्वराचं दर्शन घेऊन जांभूळपाडामार्गे भेलिव येथे ट्रेकिंग करण्यासाठी गेलो। हा गड फार उंचावरती आहे, पण ह्या गडावरती जिथे एक भेलिव नावाचं गाव आहे आणि त्या गावावर त्याला भेलिवगड किंवा मृगगड असंही म्हणतात मंडळी, तर भेलिव नावाचं गाव आहे आणि त्या गावातून हा रस्ता जातो। जर तुम्हाला जायचं असेल तर खोपोली मार्गे जांभूळपाडा मार्गे भेलिव या गावात जाऊन तुम्ही त्या किल्ल्यावरती जाऊ शकता। तर जात असताना जंगली वाट लागली आणि जंगलामध्ये प्राणी पक्षी आम्हाला बघायला मिळाले, अर्थात करून डोके वर करणारे खेकडेसुद्धा आम्हाला बघायला मिळाले। एक आकर्षण म्हणजे ना, एक मोठा कोळी आम्हाला तिथे दिसला, तो आपलं जाळं विणत होता आणि थोडा रिमझिम पाऊस होता। एक चढणीचा भाग लागला, डोंगर चढून चढून आम्ही वर जात होतो। एक अरुंद अशी पायवाट आम्हाला लागली, हे हा किल्ला म्हणजे अतिशय प्राचीन अशी गुहा आम्हाला तिथे बघायला मिळाली। तिथली गुहाकडे आम्ही गेलो नाहीत कारण थोडी वाट घसरट होती। मंडळी, ट्रेकिंग म्हटलं की आपण आपली काळजी घेतली पाहिजे, कारण शरीर सरसलामत तो पकडी पाचे असे म्हटलं जातं ना, हे त्यासाठी। तर मंडळी, आम्ही ते करत करत पुढे गेलो आणि गडावरती गेलो, आणि गडावर गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि मुघल यांच्यामधली प्रसिद्ध लढाई म्हणजे उंबरखेडची जी काही लढाई आहे ती याच किल्ल्याच्या परिसरात झाली असं म्हटलं जातं। बघा ना मंडळी, तिकडे गेल्यावरती आम्हाला हा सगळा इतिहास आमच्या डोळ्यासमोर येत होता। मगाशी पण मी चरित्रात्मक चित्रपटांबद्दल म्हणालो की ते सगळं डोळ्यासमोर येतो, पण ती वास्तू किंवा ती जागा बघितली ना की तिथलं

इतिहास आपल्या मनामध्ये जिवंत होतो, नाही का? मराठ्यांच्या गनिमी कावामुळे मुघलांचा पराजय झाला, ती उमरखेडची लढाई सुद्धा, उमरखिंडींची लढाई सुद्धा याच परिसरात झाली. ऐकूया मराठी तितुका मिळवावा या चित्रपटातलं मराठी पाऊल पडते पुढे हे गीत.

0: नमस्कार, मी उमेश कामत। दिवसाची सुरेल मराठी गाण्यांनी सुरुवात करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी 107.1 MHz वर ऐकत रहा, आनंद घेत रहा।
1: मंडळी, हे गाणं ऐकलं ना की अंगास पुरण येतं, असंच काही स्फुरण आम्हाला पाली फिरताना वाटत होतं आणि अजून काय बघता येईल यासाठी आम्ही शोधत होतो। मंडळी, ट्रेकिंगला जर या गडावर जात असाल तर नक्कीच आपल्यासोबत खाऊ घेऊन जा, खाण्यासाठी जे काही पदार्थ आहेत ते घेऊन जा, कारण त्या गावामध्ये सुद्धा काही खाण्याची सोय नाही आहे किंवा वाटेमध्ये हॉटेलही नाही आहेत, पूर्णपणे जंगल असा भाग आहे आणि त्या गडावर चढत असताना आपली काळजी आपण घेतली पाहिजे, त्यासाठी पोटभर खाता येईल असं काहीतरी घेऊन जा। जवळपास 1.5 ते 2 तासाचा हा ट्रेक आहे वर चढण्यासाठी, आणि खाली आपण जवळपास 1 तासामध्ये आम्ही आलो होतो, दमलो होतो आम्ही, खाऊ घेऊन गेल्यामुळे आमचं पोट पण सुखी होतं आणि आम्ही सुखी होतो त्या निसर्ग बघून, नाही का मंडळी? त्यामुळे जर तुम्ही ट्रेकिंगला जात असाल तर पहिल्यांदा हवामान खात्याचा अंदाज किंवा हवामान काय आहे याची पूर्वसूचना घेतल्याशिवाय घरातून बाहेर पाऊल टाकू नका, कारण पावसाचा आता बघितलं आपण 2 दिवसात पावसाने काय थैमान घातला होता 4 दिवस, पण पाऊस आलाच पाहिजे, पण इतक्या जोरात पण नाही, अरे थोडं हळूहळू पण। म्हणता म्हणता आम्ही पुढे आलो आणि थोडं स्नॅक खाल्लं, आमच्याकडे होतं ते, आणि मग आम्ही पालीपासून 3 किलोमीटर असणारे जे उणेरे गरम पाण्याचं कुंड आहे त्याची आठवण आपल्याला एका श्रोत्यांनी करून दिलेली आहे की ते म्हणतात की ते सुद्धा तिकडे उणेरेला गेले होते। हां, रवींद्र पाटील यांनी आपल्याला त्याची आठवण करून दिलेली आहे। ते म्हणतात की उद्धर येथे असणारं पाण्याचे जे काही झरे आहेत त्या पाण्यामध्ये त्यांनी आंघोळ केली होती असं ते म्हणतात। तर या उणेरे या गरम पाण्याच्या कुंडामध्ये एक अद्भुत निसर्गाचा चमत्कार बघायला मिळतो। बघा ना, आजूबाजूला सगळीकडे थंड पाण्याचे झरे आहेत पण हे जे कुंड आहे हे गरम पाण्याचं आहे। हा आपला म्हणजे काय म्हणता येईल त्याला, एक काय शब्द, एक अद्भुत चमत्कारच निसर्गाचा आपल्याला बघायला मिळेल, नाही का मंडळी? पालीपासून जवळपास असेल तो 3-4 किलोमीटरवरती असणारं हे कुंड आहे। असं म्हणतात की भूगर्भातील जे काही गंधक मिश्रित पाणी आहे हे पाणी त्या कुंडामध्ये येतं आणि आरोग्यास अति उत्तम असतो, म्हणजे शरीरावरचे जे काही डाग आहेत ते जाण्यासाठी सुद्धा या पाण्याचा वापर केला जातो असं तिथे आम्हाला गेल्यावरती कळलं। मंडळी, हा कुंड 3 कुंड आहेत, 2 थंड पाण्याचे आहेत आणि 1 गरम पाण्याचा कुंड आहे। तर गरम पाण्याच्या कुंडाचे 2 भाग केलेले आहेत, स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी असे 2 भाग केलेले आहेत, पण आतमध्ये गेल्यानंतर एक निसर्गाचा अद्भुत चमत्कार बघायला मिळतो। मंडळी, हा थोडे थकलेलो होतो पण त्या कुंडातल्या गरम पाण्यात ज्या वेळेला आम्ही उडी मारली त्यावेळेला असं अगदी तरतरी आली, थकवा दूर गेला। मंडळी, तिथूनच थोड्या अंतरावरती असणारं जे मंदिर आहे ते म्हणजे तिथे एक नदी वाहते, त्या नदीचं नाव आहे आंबा, आंबा नदी ही आहे, आणि तिथे थोडं पुढे गेल्यानंतर एक विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, ते पण तुम्ही बघितलं पाहिजे। त्या मंदिरामध्ये जाऊन आम्ही ध्यानस्थ बसलो कारण आता वारीचे दिवस आम्हाला आठवले आणि विठ्ठलाचं मंदिर बघितल्यानंतर म्हटलं आमची उत्सुकता ताणून गेली आणि आम्ही तिथे जाऊन बसलो त्या मंदिरामध्ये शांतपणे।

मंडळी, त्या विठ्ठलाच्या विठ्ठल मंदिरात बसून आम्ही एकदम शांत झालो. आम्हाला वारीची आठवण झाली. बऱ्याचशा आपल्या श्रोत्यांनी आपल्याला मेसेज पाठवलेले आहेत. अर्थातच एक आपला आजचा कार्यक्रम म्हणजे सप्तरंगी साथ या कार्यक्रमात पालीचं वर्णन केलेलं आवडलेलं आहे हे सांगतायत चंद्रकांत भाटवडेकर. अरविंद कुलकर्णी यांनासुद्धा सांजच्या पारी या कार्यक्रमातील गाणे आणि विषय फार आवडलेला आहे. त्याचबरोबर रजनीकांत पाटील यांनासुद्धा हा कार्यक्रम आवडलेला आहे. ते म्हणतायत की आजची गाणे त्यांना प्रचंड आवडलेली आहेत आणि पाली याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर सांजच्या पारी हा कार्यक्रम सुनील जोशी यांनीसुद्धा आपल्याला SMS केलेला आहे. चंद्रकांत मुळेकर यांनीसुद्धा आपल्याला SMS केलेला आहे आणि ते म्हणत आहेत. त्याचबरोबर वासंती पुरंदरे आहेत. त्या म्हणत आहेत की आम्ही पालीला खूप वेळ जाऊन आलोत, परंतु 30 जूनला पालीला गेलो होतो आम्ही 12 जणं, असं ते सांगत आहेत. म्हणजे पालीला बरेच श्रोते आपले जाऊन आलेले आहेत. मंडळी, त्या मंदिरात बसून इतकी शांतता होती की आम्हाला वारी आठवली. असं म्हणतात, दिंड्य पताका वैष्णव नाचती, पंढरीचा महिमा वर्णावा किती. अर्थातच या ओळी आहेत, ह्या ओळी आरतीतल्या तिथे आठवल्या आणि आम्हीसुद्धा अगदी त्या पंढरपूरच्या विठ्ठलाच्या वारीत आहोत असं आम्हाला वाटायला लागलं. मंडळी, एक सुंदरसं गीत तुम्हाला, अजून एक वारीचं सुंदरसं गीत ऐकवतो आणि

0: नमस्कार, मी उमेश कामत, दिवसाची सुरेल मराठी गाण्यांनी सुरुवात करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी 107.1 मेगाहर्ट्झवर ऐकत रहा, आनंद घेत रहा।
1: मंडळी, त्या विठ्ठल मंदिराच्या बाहेर पडून मग आता आम्हाला थोडं जरा शांत झालो आणि आता कुठे जायचं, तर तिथे आमच्या लक्षात आलं की पालीजवळ सह्याद्रीच्या कुशीत असणारी लेणी म्हणजे ठाणाले लेणी किंवा नाडसूर लेणी असंही म्हटलं जातं। मंडळी ही बुद्धकालीन लेणी आहे। इसवी सन पूर्व पहिल्या ते दुसऱ्या शतकामध्ये अतिशय प्राचीन काळी चौल बंदर ते घाटमाथा यांना जोडणारा हा वाघजाईचा घाट हा मुख्य व्यापारी मार्ग ह्या लेण्या तिथे वसल्या होत्या। म्हणजे काय तर व्यापारासाठी आलेले जे काही बौद्ध भिक्खू आहेत ते विश्रांतीसाठी त्याचा वापर करत असत। मंडळी, याच्यामध्ये 23 स्तूपांचा समूह तुम्हाला या लेण्यांमध्ये बघायला मिळेल। आणि ही जी लेणी आहेत, ही लेणी त्या मार्गावरून जात असताना त्याचा वापर हा म्हणजे घाटमाथ्यावरती होणारे आक्रमण वगैरे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी ही लेणी तिथे उपस्थित म्हणजे लेणी बांधण्यात आली। त्याचबरोबर त्यामधले जे काही विहार आहे त्या विहारांवरती जे काही प्राचीन शिलालेख कोरलेले आहेत ते शिलालेख त्या शिलालेखावर दानशूरांची नावं आहेत। आणि ऐतिहासिक नोंदणीनुसार भारत स्वातंत्र्य लढ्यातले आद्य क्रांतिकार वासुदेव बळवंत फडके यांनी इंग्रजांविरुद्ध लढ्यात काही काळ या लेण्यांमध्ये वास्तव्य केल्याचाही उल्लेख आपल्याला इतिहासामध्ये सापडतो।

0: नमस्कार, मी उमेश कामत। दिवसाची सुरेल मराठी गाण्यांनी सुरुवात करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी 107.1 मेगाहर्ट्ज वर ऐकत रहा, आनंद घेत रहा।
1: मंडळी, पाले फिरता फिरता अगदी दमवून गेलो नाही आम्ही, तर आमच्यामध्ये उत्साह वाढत गेला ही लेणी बघितल्यानंतर। पण पाली म्हटलं की आपल्याला एक गोष्ट आठवते, ती म्हणजे आपला गणपती बाप्पा। अष्टविनायकापैकी आठवा गणपती हा पालीचा आहे, अर्थातच बल्लाळेश्वर। मग त्याचं दर्शन घेण्यासाठी थेट आम्ही पालीकडे निघालो। आम्ही ठरवलं होतं की शेवटी पालीचं दर्शन घ्यायचं आणि मग आपल्याकडे परतीच्या वाटेवर लागायचं। तर त्या मंदिराबद्दल अशी आख्यायिका सांगितली जाते की कल्याण शेठ नावाचा एक व्यापारी होता, त्याची पत्नी इंदुमतीताई आणि त्यांना बल्लाळ नावाचा एक मुलगा होता। तो गणेशाचा निश्चिम भक्त होता। तो काय करायचा, एक मुलांना घ्यायचा आणि जंगलात तासनतास गणपतीची पूजा करत बसायचा। एक दिवस आपल्या पालकांनी काय केलं की त्याच्या वडिलांनी बल्लाळला काय केलं, बांधून ठेवलं आणि मारहाण करत होते। तू दगडाची पूजा करू नकोस, तो दगड फेकून दिला आणि बल्लाळाला एका झाडाला बांधून ठेवलं आणि शाप दिला की गणपती आला तरच तुला वाचवेल। आणि बल्लाळ याने पूर्ण भक्तिभावानं देवाची आराधना केली आणि भगवान श्रीकृष्ण साधूच्या रूपात तेथे प्रकटले आणि त्या बल्लाळची सुटका केली, त्याला आशीर्वाद दिला आणि तिथे त्यांनी त्यांचं वास्तव्य केलं। त्याला बल्लाळेश्वर असं म्हणतात। अजूनही आपण या पालीच्या ही एक आख्यायिका मी तुम्हाला ऐकवली, आता त्या मंदिराचं वर्णन आपण पुढे ऐकणार आहोत।

मंडळी मंडळी, पालीचा आत महात्म्य कथा आपण ऐकली, पण पाली मंदिर फिरत असताना एक गोष्ट फार लक्षात आली की पाली हे गाव, म्हणजे पाली हे जे मंदिर आहे त्याच्यामध्ये जो गणपती आहे त्याचं तोंड, म्हणजे त्या मंदिराचं तोंड हे पूर्व दिशेला आहे, ज्या ठिकाणी सूर्याची किरणं थेट मूर्तीवर पडतात. चारही बाजूंना मजबूत आणि भव्य अशा दगडी बांधकाम, म्हणजे दगडी खांबांचं बांधकाम केलेलं आहे. भूकंपरोधक असं बांधकाम तिथे बघायला मिळतं. मंदिरामध्ये सभा मंडप आहे, ते 40 फूट लांब आणि 20 फूट आकाराचं असं लांब मंडप आहे. आणि ही मूर्त बघितल्यानंतर अगदी मन भरून येतं. या मंदिराच्या आवारामध्ये एक घंटा आहे, ती घंटा चिमाजी अप्पा यांनी पोर्तुजांकडून जिंकलेल्या ऐतिहासिक अशा पंचमहाभूतांची घंटा तिथे तुम्हाला बांधलेली बघायला मिळेल. मंडळी, आज आपण सुधागड पाली इथला प्रवास आपण केला आणि या प्रवासामध्ये तुम्हीसुद्धा माझ्यासोबत होतात. बऱ्याच श्रोत्यांना हा कार्यक्रम खूप आवडलेला आहे आणि बरेच श्रोते पालीला जाऊन आलेले आहेत मंडळी. पण वेळ झालेली आहे आता सांजच्या पारी या कार्यक्रमातून तुमचा सगळ्यांचा निरोप घ्यायची. पुन्हा एकदा आपली भेट होणारच आहे आणि एक सुंदर गीत ऐकवतो आणि तुमची रजा घेतो.

वो तो हिमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। अयोध्या मंदिर अपहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा। शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्बन चॅलेंज फंड उभारण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। हजरत बाबा ताजुद्दीन यांच्या शतकोत्तर चौथ्या वार्षिक उर्स निमित्त नागपूरच्या ताजबाग इथं शाही दरबारी संदल भक्तिभावात संपन्न। आणि विदर्भात पावसाची उघडीप, प्रशासनाच्या पाणी संवर्धनाच्या उपाययोजना। आता सविस्तर बातम्या। अयोध्येच्या रामजन्मभूमी मंदिरात देणग्या आणि दानातल्या वस्तूंचा अपहार झाल्याच्या आरोपांची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याचे आदेश मागणाऱ्या याचिका समूहावर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारला तसंच राम मंदिराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा बजावल्या आहे। सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर याचिकांची सुनावणी होत आहे। प्रकरणी चौकशी करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या तपास पथकानं चौकशीच्या प्रगतीचा अहवाल सादर करावा असंही न्यायालयानं सांगितलं आहे। उत्तराखंडच्या बद्रीनाथ मंदिरात दान अपहार प्रकरण उघडकीला आलं असून काल रात्री विशेष चौकशी पथकानं बद्री केदार मंदिर समितीच्या अध्यक्षांना डेहराडून इथून चौकशीसाठी ताब्यात घेतलं। बद्रीनाथ मंदिरात 2 जुलै रोजी दानपेटीतल्या रकमेची मोजणी सुरू असताना त्यातले घोटाळे लक्षात आले आणि समितीनं पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती। पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 26 जुलै रोजी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहे। हा या कार्यक्रम मालिकेचा 136वा भाग असेल। या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या कल्पना, सूचना आणि अनुभव 24 जुलैपर्यंत MyGOV ओपन फोरम, नमो ऍप किंवा 1800117800 या निःशुल्क क्रमांकावर कळवण्याचं आवाहन करण्यात आलंय। राष्ट्रीय आरोग्य संशोधन धोरणाचा मसुदा निर्मितीसाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं सूचना मागवली आहे। देशाच्या आरोग्य संशोधन प्रणालीला योग्य रूप आणि बळकटी देण्यासाठी या धोरणाची निर्मिती केली जाते आहे। नागरिकांच्या आरोग्य सेवांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विश्वासू, सर्वसमावेशक, स्वावलंबी आणि प्रभावी व्यवस्थेच्या निर्मितीत हे धोरण सहाय्यक ठरणार आहे। शहरांच्या सर्वांगीण आणि सर्जनशील विकासासाठी अर्बन चॅलेंज फंड उभारण्याची आवश्यकता असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। वर्षा निवासस्थानी झालेल्या नगरविकास विभागाच्या आढावा बैठकीत त्यांनी या अभियानाच्या आराखड्याचा आढावा घेतला। केंद्र आणि राज्य शासनाच्या निधीसोबत कर्जरोखे आणि सार्वजनिक खासगी भागीदारीतून निधी उभारणीवर भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले। या अभियानाअंतर्गत डिजिटल प्रशासन, पाणी पुरवठा, स्वच्छता, वाहतूक, शहरांचं पुनर्विकास, ट्रान्झिट हब आणि सायकल स्नेही प्रकल्पांसह 22 प्रमुख घटकांना त्यात समाविष्ट असतील। अभियानासाठी सुमारे 90,000 कोटी रुपयांचा प्रकल्प निधी प्रस्तावित असून महाराष्ट्रात 44,800 कोटी रुपयांच्या प्रकल्पांना चालना मिळू शकते अशी माहिती बैठकीत देण्यात आली। ब्रिक्स परिषदेसाठी नागपूरमध्ये असलेल्या सदस्य देशांचे मंत्री आणि इतर प्रतिनिधींनी चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोबा अंधारी व्याघ्र

0: प्रकल्पाला भेट दिली. जवळपास 70 प्रतिनिधींनी जंगल सफारी केली. ताडोबातील समृद्ध जैवविविधता आणि व्याघ्र संवर्धनासाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांचं प्रतिनिधींनी विशेष कौतुक केलं. पुणे जिल्ह्यातील सासवड जेजुरी मार्गावर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या पुढे चालणाऱ्या वारकरी दिंडीला ट्रकची धडक बसून 3 वारकरी महिलांचा जागीच मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले. ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून मृत महिला सांगली जिल्ह्यातील कसबे दिग्रज इथल्या रहिवासी होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांनी घटनेबद्दल शोक व्यक्त करत वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी दक्षता घेण्याचं आवाहन केलंय. कोरोना काळात 24 महिने सेवा बजावून जाहीर केलेला कोरोना भत्ता न मिळाल्याच्या निषेधार्थ हजारो अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा वर्कर्स यांनी आज गडचिरोली जिल्हा परिषद कार्यालयावर विराट मोर्चा काढला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते प्राध्यापक रमेशचंद्र दहिवडे, किशोर जामदार, अमोल मारकवार आदींच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात कोरोना भत्ता तातडीनं अदा करणं, पेन्शन आणि ग्रॅच्युइटी लागू करणं, मोबाईलवरील कामाचा प्रोत्साहन भत्ता आणि थकीत TADA देण्याची मागणी करण्यात आली. तसंच योजनेबाहेरील कामं देणं बंद करण्याचीही मागणी आंदोलकांनी केली. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. हजरत बाबा ताजुद्दीन यांच्या शतकोत्तर 4थ्या वार्षिक उर्सनिमित्त रविवारी ताजबाग इथं शाही दरबारी संदल मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात काढण्यात आला. सुफी कलाम आणि कव्वालीच्या सुरावटींमध्ये देशभरातून आलेल्या हजारो भाविकांनी संदलमध्ये सहभाग घेतला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही उपस्थित राहून बाबा ताजुद्दीन यांच्या दर्ग्यावर चादर अर्पण करत देशाच्या शांतता, ऐक्य आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली.
1: कि आपका सबका जीवन अच्छा हो, सुखमय हो, समृद्ध हो, संपन्न हो, भय भूख आतंक भ्रष्टाचार से मुक्त हो, गरीबी भुखमरी बेरोजगारी से मुक्त हो और आपको अच्छा जीवन प्राप्त हो, इसलिए हजरत बाबा ताजुद्दीन आपको भी और मुझे भी अपना आशीर्वाद दे, यही उनके चरणों में प्रार्थना करता हूँ.
0: हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टतर्फे देशवासियांना अमन आणि बंधुभावाचा संदेश देण्यात आला आहे. ट्रस्टचे अध्यक्ष प्यारे जिया खान, सचिव ताज अहमद राजा, उपाध्यक्ष डॉ सुरेंद्र जिचकार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. उर्सनिमित्त दररोज सुमारे 5,000 भाविकांसाठी लंगरची व्यवस्था करण्यात आली आहे. गोसीखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून शेतीसाठी पाणी न सोडल्याच्या निषेधार्थ भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात शेतकरी नेते किशोर पंचभाई यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी पवनी पंप हाऊसवर अधिकाऱ्यांचा घेराव केला. पावसाअभावी धान पिकं धोक्यात आल्यानं तातडीनं पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. गोसीखुर्द प्रशासनात आज संध्याकाळपर्यंत कालव्यात पाणी सोडण्याचं आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न प्रदान करण्याच्या मागणीसाठी अमरावती जिल्ह्यातील तिवसा इथल्या शासकीय विश्रामगृहात गुरुदेव भक्तांची बैठक झाली. या बैठकीत राज्यभर जनआंदोलन उभारण्याचा निर्धार व्यक्त करत लवकरच भारतरत्न समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुप्रसिद्ध व्याख्याते रवी मानव, डॉ संजय अदमाने, सुनील देशमुख, मुकुंद पुनसे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. केंद्र शासनाकडे सातत्यानं पाठपुरावा करून राष्ट्रसंतांना भारतरत्न मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला. नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत जंतरमंतरवर सुरू असलेल्या सोनम वांगचूक यांच्या प्राणांतिक उपोषणाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा जाहीर केलाय. केंद्र सरकार विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याची टीका त्यांनी केली. 20 तारखेला जंतरमंतरवरील आंदोलनात सर्व राजकीय पक्ष, खासदार, युवक आणि पालकांनी सहभागी होण्याचं आवाहन देखील ठाकरेंनी केलंय. येत्या 15 तारखेपर्यंत विदर्भात हवामान सामान्य राहणार असल्याचा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवलाय. 15 तारखेला भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये वादळी पर्जन्यमान राहू शकतं. तत्पूर्वी आज नागपुरात अधूनमधून ढगाळ वातावरण असल्यानं वातावरणातील उकाडा वाढलाय. अकोल्यात गेल्या 5 दिवसांपासून कडक ऊन असल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलंय. दरम्यान हवामानातील बदल आणि भविष्यातील संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन अकोला महानगरपालिकेनं नागरिक, गृहनिर्माण संस्था, शैक्षणिक आणि औद्योगिक आस्थापनांना वर्षा जल संधारण प्रणाली उभारून पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंबाचं संवर्धन करण्याचं आवाहन केलंय. भूजल पुनर्भरण, जलसुरक्षा आणि पर्यावरण संवर्धनासाठी पावसाचं पाणी अडवा, जमिनीत मुरवा हा संदेश मनपानं दिलाय. दरम्यान चंद्रपूर इथं आज कमाल 36.6 अंश सेल्सिअस इतकं

तापमान, तर किमान यवतमाळ जिल्ह्यात 21 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. जपानच्या टोकियो इथं उद्यापासून सुरू होणाऱ्या जपान ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत भारताची अव्वल पुरुष दुहेरी जोडी सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी भारताचं नेतृत्व करतील. भारताचं एकेरीतील आव्हान लक्ष्य सेन, PV सिंधू आणि आयुष शेट्टी यांच्यावर असेल. स्पर्धेची बक्षीस रक्कम 9,50,000 अमेरिकी डॉलर्स इतकी आहे. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांच्या अतिदुर्गम भागातून आलेली आणि कुटुंबातील पहिलीच पदवीधर हो पहाडेरी 18 आदिवासी मुलं आज भारतीय व्यवस्थापन संस्था IIM नागपूरच्या जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक कॅम्पसमध्ये पोहोचली. अद्ययावत वर्ग, भव्य लायब्ररी आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधा पाहणं या विद्यार्थ्यांसाठी स्वप्नवत अनुभव ठरला. चंद्रपूरच्या जागृत संस्थेच्या पुढाकारानं हा कार्यक्रम आयोजिण्यात आला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. अयोध्या मंदिर अपहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा. शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्बन चॅलेंज फंड उभारण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. हजरत बाबा ताजुद्दीन यांच्या शतकोत्तर चौथ्या वार्षिक उर्स निमित्त नागपूरच्या ताजबाग इथं शाही दरबारी संदल भक्तिभावात संपन्न. आणि विदर्भात पावसाची उघडीप, प्रशासनाच्या पाणी संवर्धनाच्या उपाययोजना. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई, श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अयोध्या मंदिर दान अपहार प्रकरणी केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला सर्वोच्च न्यायालयाच्या नोटिसा. राज्यातली मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीची अनुदानप्राप्त 6 वसतिगृह बंद असल्याचं कॅगचं निरीक्षण. इतर वसतिगृहांची परिस्थितीही खराब. स्पर्धा परीक्षा घोटाळ्याच्या विरोधात काँग्रेस जनता पार्टी आणि सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा. पुणे जिल्ह्यात वारी मार्गावर अपघातात 3 महिलांचा मृत्यू, 7 जण जखमी. आणि लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या पहिल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर 270 धावांनी दणदणीत विजय. अयोध्येच्या रामजन्मभूमी मंदिरात देणग्या आणि दानातल्या वस्तूंचा अपहार झाल्याच्या आरोपांची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याचे आदेश मागणाऱ्या याचिका समूहावर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारला तसंच राम मंदिराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा बजावल्या आहेत. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर याचिकांची सुनावणी होत आहे. या प्रकरणी चौकशी करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या तपास पथकानं चौकशीच्या प्रगतीचा अहवाल सादर करावा असंही न्यायालयानं सांगितलं. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या परंतु बंद असलेल्या राज्यातल्या 6 वसतिगृहांना गेली 4 वर्ष सरकारी अनुदान मात्र मिळत असल्याचं कॅग अर्थात नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांच्या अहवालात म्हटलं आहे. यातील 4 वसतिगृह जालना जिल्ह्यात असून 1 लातूर आणि 1 बुलढाणा जिल्ह्यातला आहे. या वसतिगृहांची अवस्था अतिशय वाईट असून गेली 4 वर्ष त्यात एकही विद्यार्थी राहत नाही. तरीही राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून या वसतिगृहांना 1.5 कोटी रुपयांहून अधिक अनुदान दिलं गेलं असल्याचं निरीक्षण अहवालात नोंदवलं आहे. इतर वसतिगृहांची परिस्थिती वाईट असून विद्यार्थ्यांना प्राथमिक सोयी सुविधाही मिळत नसल्याचं अहवालात म्हटलं आहे. राज्यातल्या 49 सरकारी वसतिगृहांमध्ये पर्यवेक्षक नाहीत तर मुलींसाठी असलेल्या 5 वसतिगृहांमध्ये पुरुष पर्यवेक्षक नेमल्या गेल्याचं निरीक्षणही कॅगनं नोंदवलं आहे. 2020 सालापर्यंत 200 वसतिगृह बांधण्याचं सरकारचं उद्दिष्ट पुरेसा निधी मंजूर झाला असूनही पूर्ण झालेलं नाही. स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहाराच्या विरोधात दिल्लीत JNU आणि जंतरमंतर परिसरात काँग्रेस जनता पार्टी आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर पाठिंबा दिला. कोणत्याही राजकीय झेंड्याविना राजकीय मतभेद दूर सारून सर्वच राजकीय पक्षांनी तसंच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यात सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत केलं. नीट परीक्षा पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि पीडित विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई मिळावी ही आंदोलकांची मागणी योग्य असल्याचं ठाकरे म्हणाले. येत्या 20 जुलै रोजी आंदोलकांच्या संसद मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना महाराष्ट्रातही आंदोलन करणार असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. मुख्यमंत्री

महाराज, संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्यासह विविध दिंड्या शहरामध्ये दाखल होत आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. पुणे जिल्ह्यात सासवड जेजुरी मार्गावर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या पुढं जात असलेल्या वारकरी दिंडीच्या ट्रकनं धडक दिल्यामुळे 3 वारकरी महिलांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात 4 वारकरी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा ट्रक नांदेड जिल्ह्यातल्या एका दिंडीचा होता. ट्रक चालकाला ताब्यात घेतलं असल्याचं पोलिसांनी सांगितलं. मृत महिला सांगली जिल्ह्यातल्या कसबे डिग्रज गावच्या रहिवाशी होत्या. उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमी वारकरी भगिनींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. पंढरीच्या वाटेवर निघालेल्या वारकऱ्यांची सुरक्षितता ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे सर्वांनी वाहन चालवताना चालणाऱ्या वारकऱ्यांची काळजी घ्यावी असं आवाहन पवार यांनी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मृतांच्या कुटुंबियांना त्यांनी राज्य सरकारतर्फे प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ही घटना दुर्दैवी असून पंढरीच्या वारीमध्ये संपूर्ण सुरक्षितता आणि सावधानतेच्या उपाययोजना करण्याच्या सक्त सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या पहिल्या महिला कसोटी सामन्यात भारतानं इंग्लंडवर 270 धावांनी दणदणीत विजय मिळवला. विजयासाठी भारतानं दिलेल्या 457 धावांच्या आव्हानापुढं यजमान इंग्लंडचा दुसरा डाव आज चौथ्या दिवशी 186 धावात आटोपला. भारताकडून स्नेह राणानं 4 बळी घेतले तर सायली सातघरे, क्रांती गौड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 बळी मिळवले. भारतानं पहिल्या डावात 285 धावा केल्या होत्या आणि इंग्लंडचा पहिला डाव 170 धावात गुंडाळला होता. त्यात गोलंदाज क्रांती गौडनं 5 बळी घेतले होते. काल 7 बाद 341 धावांवर आपला दुसरा डाव घोषित केल्यामुळे भारताची सामन्यातली एकूण आघाडी 456 झाली होती. यात यष्टीरक्षक फलंदाज यास्तिका भाटियाच्या 113 धावांचा मोलाचा वाटा होता. यास्तिका ही लॉर्ड्सवर कसोटी शतक झळकवणारी पहिली महिला ठरली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या उद्यम इन्क्युबेशन फाउंडेशनमधील बिलियन कार्बन या स्टार्टअपच्या संस्थापिका अंकिता विजयवर्गीय यांना जागतिक स्तरावरचा प्रतिष्ठेचा बेअर फाउंडेशनचा महिला उद्योजक पुरस्कार जाहीर झाला आहे. बिलियन कार्बन हे हवामान बदल, सेंद्रिय कचरा व्यवस्थापन आणि शाश्वत विकास या क्षेत्रात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करणारे अग्रगण्य भारतीय क्लायमेट टेक स्टार्टअप आहे. विजयवर्गीय अभियांत्रिकी पदवीधर असून त्यांनी लंडन बिझनेस स्कूलमधून MBA पूर्ण केला आहे. त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रातील यशस्वी कारकीर्द सोडून हवामान बदलाच्या समस्येवर परिणामकारक उपाय विकसित करण्यासाठी उद्योजकतेचा मार्ग स्वीकारला आहे. TET पेपर फुटीच्या प्रकरणात भिवंडी न्यायालयानं आज आणखी 2 आरोपींना 24 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणातले सर्व 12 आरोपी आता न्यायालयीन कोठडीत असून TET पेपर फुटीत सामील असलेले इतर संभाव्य आरोपी संपूर्ण जाळं आणि कटाचा पोलीस तपास करत आहेत. सुप्रसिद्ध हॉलिवूड चित्रपट अभिनेते सॅम नील यांचं आज ऑस्ट्रेलियातल्या सिडनी शहरात निधन झालं. ते 78 वर्षांचे होते. ज्युरासिक पार्क, द पियानो अशा चित्रपटांमधल्या भूमिकांसाठी ते ओळखले जात होते. 2023 त्यांना कर्करोग झाल्याचं निदान झालं होतं. त्यानंतर ते कर्करोगमुक्त झाले होते. मात्र अचानक उद्भवलेल्या वैद्यकीय गुंतागुंतीमुळे त्यांचं निधन झालं. बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या जातेगाव इथं स्थानिक गुन्हे शाखेनं सुमारे 8 लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. या प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अयोध्या मंदिर दान अपहार प्रकरणी केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला सर्वोच्च न्यायालयाच्या नोटिसा. राज्यातली मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीची अनुदानप्राप्त 6 वसतिगृह बंद असल्याचं कॅगचं निरीक्षण. इतर वसतिगृहांची परिस्थितीही खराब. स्पर्धा परीक्षा घोटाळ्याच्या विरोधात काँग्रेस जनता पार्टी आणि

सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा. पुणे जिल्ह्यात वारी मार्गावर अपघातात 3 महिलांचा मृत्यू, 7 जण जखमी. आणि लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या पहिल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर 270 धावांनी दणदणीत विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

न्यायालयाच्या नोटिसा. होर्मुझच्या समुद्रधुनीवर नियंत्रण मिळवल्याचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. गेल्या तिमाहीत भारताची 232 अब्ज अमेरिकी डॉलर्सची निर्यात. आणि लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या पहिल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर 270 धावांनी दणदणीत विजय. अयोध्येच्या रामजन्मभूमी मंदिरात देणग्या आणि दानातल्या वस्तूंचा अपहार झाल्याच्या आरोपांची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याचे आदेश मागणाऱ्या याचिका समूहावर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारला तसंच राम मंदिराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा बजावल्या आहेत. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर याचिकांची सुनावणी होत आहे. या प्रकरणी चौकशी करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या तपास पथकानं चौकशीच्या प्रगतीचा अहवाल सादर करावा असंही न्यायालयानं सांगितलं. दरम्यान या प्रकरणातल्या सर्व 8 आरोपींची न्यायालयीन कोठडी 14 दिवस वाढवायचा निर्णय अयोध्येतल्या एका न्यायालयानं आज दिला. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या परंतु विद्यार्थी नसल्यामुळे बंद असलेल्या महाराष्ट्रातल्या 6 वसतिगृहांना गेली 4 वर्ष 1.5 कोटी रुपयांहून अधिक सरकारी अनुदान मिळाल्याचं कॅग अर्थात नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांच्या अहवालात म्हटलं आहे. यातली 4 वसतिगृह जालना जिल्ह्यात असून 1 लातूर आणि 1 बुलढाणा जिल्ह्यातलं आहे. इतर वसतिगृहांची परिस्थितीही वाईट असून विद्यार्थ्यांना प्राथमिक सोयीसुविधाही मिळत नसल्याची माहिती अहवालात दिली आहे. स्पर्धा परीक्षांमधल्या कथित गैरव्यवहारांविरोधात दिल्लीत JNU आणि जंतर मंतर परिसरात कॉक्रोच जनता पार्टी आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर पाठिंबा दिला. कोणत्याही राजकीय झेंड्याविना राजकीय मतभेद दूर सारून सर्वच राजकीय पक्षांनी तसंच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यात सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत केलं. येत्या 20 जुलै रोजी आंदोलकांच्या संसद मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी आपला पक्ष महाराष्ट्रातही आंदोलन करणार असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. पुणे जिल्ह्यात सासवड जेजुरी मार्गावर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या पुढे जात असलेल्या वारकरी दिंडीच्या ट्रकनं धडक दिल्यामुळे 3 वारकरी महिलांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात 4 वारकरी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ट्रक चालकाला ताब्यात घेतलं आहे. उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमी वारकरी भगिनींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मृतांच्या कुटुंबियांना त्यांनी राज्य सरकारतर्फे प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ही घटना दुर्दैवी असून पंढरीच्या वारीमध्ये संपूर्ण सुरक्षितता आणि सावधानतेच्या उपाययोजना करण्याच्या सक्त सूचना संबंधित यंत्रणांना दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीवर नियंत्रण मिळवल्याचा दावा करत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कडक इशारा इराणला दिला आहे. इराणनं शस्त्रसंधींचं उल्लंघन केल्याचा आरोप ट्रम्प यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. अमेरिकेनं काल इराणवर हल्ले केले, त्यात इराणचं मोठं नुकसान झाल्याचा दावाही ट्रम्प यांनी केला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. एप्रिल ते जून या तिमाहीत भारतानं 232 अब्ज अमेरिकी डॉलर्सची निर्यात केली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत झालेल्या निर्यातीच्या तुलनेत यावेळची निर्यात 11.37% वाढली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. यावर्षीच्या जून महिन्यातली वस्तू आणि सेवांची एकत्रित निर्यात 88 अब्ज 76 कोटी डॉलर्स इतकी असून ती गेल्या

च्या तुलनेत यावर्षीच्या जून महिन्यात 26% जास्त वाढली आहे. जून महिन्यातल्या निर्यातीत मोठा वाटा रत्न आणि आभूषणं, अभियांत्रिकी वस्तू, सेंद्रिय आणि कृत्रिम रसायनं, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि तांदूळ यांचा होता. लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या पहिल्या महिला कसोटी सामन्यात भारतानं इंग्लंडवर 270 धावांनी दणदणीत विजय मिळवला. विजयासाठी भारतानं दिलेल्या 457 धावांच्या आव्हानापुढे यजमान इंग्लंडचा दुसरा डाव आज चौथ्या दिवशीच 186 धावात आटोपला. भारताकडून स्नेह राणानं 4 बळी घेतले तर सायली सातघरे, क्रांती गौड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 बळी मिळवले. भारतानं पहिल्या डावात 285 धावा केल्या होत्या आणि इंग्लंडचा पहिला डाव 170 धावात गुंडाळला होता. त्यात गोलंदाज क्रांती गौडन 5 बळी घेतले. काल 7 बाद 341 धावांवर आपला दुसरा डाव घोषित केल्यामुळे भारताची सामन्यातली एकूण आघाडी 456 झाली होती. यात यष्टीरक्षक फलंदाज यस्तिका भाटियाच्या 113 धावांचा मोलाचा वाटा होता. यस्तिका ही लॉर्ड्सवर कसोटी शतक झळकावणारी पहिली महिला ठरली. सुप्रसिद्ध हॉलिवूड चित्रपट अभिनेते सॅम नील यांचं आज ऑस्ट्रेलियातल्या सिडनी शहरात निधन झालं. ते 78 वर्षांचे होते. ज्युरासिक पार्क, द पियानो अशा चित्रपटांमधल्या भूमिकांसाठी ते ओळखले जात होते. 2023 मध्ये त्यांना कर्करोग झाल्याचं निदान झालं होतं. त्यानंतर ते कर्करोगमुक्त झाले होते, मात्र अचानक उद्भवलेल्या वैद्यकीय गुंतागुंतीमुळे त्यांचं निधन झालं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या उद्यम इन्क्युबेशन फाउंडेशनमधले बिलियन कार्बन या स्टार्टअपच्या संस्थापक अंकिता विजयवर्गीय यांना जागतिक स्तरावरचा प्रतिष्ठेचा बेअर फाउंडेशनचा यंदाचा महिला उद्योजक पुरस्कार जाहीर झाला आहे. बिलियन कार्बन हे हवामान बदल, सेंद्रिय कचरा व्यवस्थापन आणि शाश्वत विकास या क्षेत्रात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करणारे अग्रगण्य भारतीय क्लायमेट टेक स्टार्टअप आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नियंत्रण मिळवण्यासाठी गेल्या आठवड्याच्या शेवटी अमेरिका आणि इराणनं एकमेकांवर पुन्हा हल्ले सुरू केले. या पार्श्वभूमीवर ऊर्जा पुरवठ्याबाबतची चिंता वाढल्यानं आज जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा दर 3.4% वाढून प्रतिबॅरल 78.59 अमेरिकन डॉलरवर पोहोचला होता. तर वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट कच्च्या तेलाचे दर 3.5% वाढीसह प्रतिबॅरल 73.89 अमेरिकन डॉलर्सवर पोहोचला आहे. किरकोळ चलनफुगवट्याच्या दरानं जून महिन्यात रिझर्व्ह बँकेचं उद्दिष्ट ओलांडलं असून तो 4.38% पोहोचला आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीत ही माहिती दिली आहे. मे महिन्यातल्या 3.93% तुलनेत जूनमध्ये महागाईत वाढ झाली आहे. ग्रामीण भागात महागाईचा दर 4.74%, तर शहरी भागात महागाईचा दर 3.92% इतका आहे. टीईटी पेपर फुटीच्या प्रकरणात भिवंडी न्यायालयानं आज आणखी 2 आरोपींना 24 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणातले सर्व 12 आरोपी आता न्यायालयीन कोठडीत असून टीईटी पेपर फुटीत सामील असलेले इतर संभाव्य आरोपी संपूर्ण जाळं आणि कटाचा पोलीस तपास करत आहेत. उत्तराखंडच्या बद्रीनाथ मंदिरात दान अपहर प्रकरण उघडकीस आलं असून काल रात्री विशेष चौकशी पथकानं बद्री केदार मंदिर समितीच्या अध्यक्षांना डेहराडून इथून चौकशीसाठी ताब्यात घेतलं. बद्रीनाथ मंदिरात 2 जुलै रोजी दानपेटीतल्या रकमेची मोजणी सुरू असताना त्यातले घोटाळे लक्षात आले आणि समितीनं पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अयोध्या मंदिर दान अपहर प्रकरणी केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला सर्वोच्च न्यायालयाच्या नोटिसा. होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नियंत्रण मिळवल्याचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. गेल्या तिमाहीत भारताची 232 अब्ज अमेरिकी डॉलर्सची निर्यात. आणि
लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या पहिल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर 270 धावांनी दणदणीत विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: सगरे गाँव की गोरिया
1: पुछू पुछू मैं छोड़।

0: प्रार्थना, भूपाळ्या, पहाटेची मंगल गाणी, दिवसाची सुरुवात प्रसन्न करते संतांची अभंगवाणी, रोजच्या नव्या दिवसाची प्रसन्न भक्तिमय सुरुवात करण्यासाठी अवश्य ऐका वंदन 107.1 मेगाहर्ट्ज FM रेनबो वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर दररोज पहाटे 5 वाजता वंदन।
1: मंगळवारची ही सकाळ आपण सुरू करत आहोत भक्तिगीतांच्या साथीने 107.1 मेगाहर्ट्सवर। श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी। भक्तिसंगीतावर आधारित सुमधूर अशा वंदन कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत। कार्यक्रमामध्ये तुमच्यासोबत आहे मी, तुमचा मित्र प्रणय।

एखादा श्लोक आपण ऐकतो, तो श्लोक आपल्याला आवडतो, भावतो, आपण मनापासून त्याचा विचार करतो, त्या श्लोकाचा एक अर्थ असतो। श्लोक मराठीत असेल, संस्कृतमध्ये असेल, तेच झालं सुविचाराच्या बाबतीत। सुविचार आपण ऐकतो, सुविचाराचा अर्थ आपल्याला आवडतो, अरे वा काय वाक्य आहे, सुंदर वाक्य आहे। या सगळ्याचा अर्थ आपल्या भाषिक ज्ञानामुळे आपल्याला समजतो, हा झाला एक भाग। आणि हा कळलेला अर्थ आपण आपल्या जगण्यात, आपल्या वागण्यात, आपल्या कृतीत आणतो, तो झाला दुसरा आणि अतिशय महत्त्वाचा भाग। पहिल्या टप्प्यापर्यंत बहुतेकदा आपण पोहोचतो, दुसरा टप्पा गाठणं जास्त महत्त्वाचं।

अयम निजः परो वेति गणना लघुचेतसाम्। अयम निजः परो वेति गणना लघुचेतसाम्। उदारचरितानां तु वसुधैव कुटुंबकम्। हा माझा आणि तो परका असा विचार संकुचित मनाचे लोक करतात, पण ज्यांचं मन मोठं आणि उदार आहे त्यांच्यासाठी संपूर्ण पृथ्वी हेच एक कुटुंब आहे। माणूसपणाची व्याख्या करणारा हा एक सर्वोत्तम श्लोक आहे असं म्हणता येईल।

107.1 मेगाहर्ट्झवर मित्रांनो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. वंदन या कार्यक्रमामध्ये भक्ती संगीताचा आनंद घेत असताना तुमची सोबत करतो या बाजूने मी तुमचा मित्र, तुमचा सखा, तुमचा दोस्त प्रणय.